भाग 53वा दशक चौथे समास 8वा सख्य भक्ती। मागे आपण 7वे भक्तीचे लक्षण पाहिले, आता 8वी भक्ती सावधानपणे ऐका। देवाशी परम सख्य करावे, देवाला प्रीतीने बांधावे, हे या भक्तीचे लक्षण आहे। देवावर अत्यंत प्रीती असते, त्यामुळे कायम आपण देवाच्या सोबत राहतो, त्याला देवाचा नित्य सहवास प्राप्त होतो। भक्तिभावाने भजन निरूपण आणि कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन केलेले देवाला आवडते। आपणही तसेच वर्तन करावे, आपल्यालाही ते आवडावे। आपल्या मनाला आवडायला लागले तर देवाची सख्य भक्ती घडते। देवाच्या भक्तीसाठी स्वतःच्या सुखावर पाणी सोडावे, अनन्य भावाने जीव प्राण शरीर देखील अर्पण करावे, संसारातील व्यथा दूर ठेवाव्या आणि देवाची चिंता करावी। निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याच सांगाव्या। देवाच्या सख्यत्वासाठी जीवलोकांचा वियोग झाला तरी चालेल, सर्व अर्पण करावे। सर्वात शेवटी प्राण देखील परमेश्वराला अर्पण करावा। आपलं सगळं गेलं तरी चालेल, पण देवाचं सख्य हवं। अशा प्रकारची सख्य भक्ती आहे। देव म्हणजे आपल्या प्राणाचा वियोग सहन होणार नाही, हे परमप्रीतीचे लक्षण आहे। असं जेव्हा भक्त करतो तेव्हा देवाला भक्तांची चिंता वाटते। लाक्षाग्रहामध्ये पांडव जळत होते, परंतु त्यांना विवराद्वारे देवाने बाहेर काढले। आपण जसे बोलावे तसाच आपल्याला प्रतिसाद मिळतो। म्हणून आपण देवाची अनन्य भक्ती ठेवली तर देव तात्काळ आपल्यासाठी धावून येतो। आपण त्रास घेतला तर देवही आपल्यासाठी त्रास घेतो। ये यथामाम प्रपद्यते तातस्थैव भजाम्यहम। आपण जसे भजन करतो तसा देवही आपल्याला पावतो। म्हणून हे आपल्यापाशीच सगळं आहे। एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही, त्यामुळे आपली निष्ठा सोडली, तर ती गोष्ट आपल्याकडेच येते। मेघ चातकावर कृपा करीत नाही, तरीही चातक पक्षी त्याच्या जीवनात बदल करतो का? चंद्र वेळेस उगवला नाही, तरी चकोर दुसरा उपाय शोधतो का? असं सख्य असावं। विवेकाने धैर्य धरावं। भगवंतावरची प्रीती सोडू नये। देवाला सखा मानावं। माता पिता नातेवाईक विद्या लक्ष्मी धन वित्त सर्व काही परमात्मा आहे। लोक देवाशिवाय काही नाही असं सांगतात, मात्र त्यांची निष्ठा काही वेगळीच असते। पण म्हणून आपण तसं करायचं नाही, खरोखर सख्य करावं। परमेश्वराला मनामध्ये पक्क धरावं। आपल्या इच्छेसाठी देवावर राग करणे हे सख्य भक्तीचं लक्षण नाही। देवाचं मनोगत तेच आपलं मनोगत। आपल्या इच्छेसाठी भगवंतापासून दूर होऊ नये। देवाच्या इच्छेने वागायचे। देव करील ते प्रमाण मानायचं, मग सहज प्रमाणपणाने देव कृपा करतो। देवाच्या कृपेपुढे मातेची कृपा कितीशी। वाईट काळ आला तर माता देखील बालकाला मारू शकते, मात्र देवाने भक्ताला मारले असे कधी ऐकण्यात आले आहे का? शरणागतास देव संरक्षक आहे। देव भक्तांचा कैवारी आहे। देव पतितांना तारणारा आहे। देव अनाथांचा पक्ष घेणारा आहे। नाना संकटांपासून रक्षण करणारा आहे। गजेंद्रासाठी देव धावला होता। देव कृपेचा सागर आहे। देव करुणेचा साठा आहे। देवाला कधीही भक्ताचा विसर पडणार नाही। देवाची प्रीती करणे देव प्रीती करणे जाणतो। देवाशी मैत्री करावी। ऐनवेळी आपले जीवलग जरी असले तरी ते कामाला येत नाहीत, देव मात्र कामाला येतो। देवाचे सख्य कधीही कमी होत नाही। देवाची प्रीती कधीही कमी होत नाही। देव शरणागताची निराशा कधीही करत नाही। म्हणून नेहमी देवाशी मैत्री करावी, त्याला आपलं हितगुज सांगावं, हे 8व्या भक्तीचं लक्षण आहे। जसा देव तसा गुरु असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। म्हणून सख्यत्वाचा प्रकार सद्गुरुशीही असावा असं स्वामी रामदास स्वामी सांगतात। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सख्य भक्ति निरूपण नाम समास अष्टम समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम आणि प्रेम ही जुळी भावंड आहेत. साधारण प्रापंचिकाची ओढ विषयाकडे असते. आज सुख कशात आहे एवढंच तो बघतो आणि विषयामध्ये तो इतका तल्लीन होतो की जगालाही तो तुच्छ मानतो. विषय शेवटी दुःखालाच कारणीभूत होतात हे तो विसरतो. विषय आणि मी एक होतो तेव्हा सुख होतंसं वाटतं, पण वास्तविक आजपर्यंत कुणालाही विषयानं शाश्वत सुख आणि समाधान मिळालेलं नाही. असं सुख आणि समाधान मिळवण्यासाठी आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवणं हा एकच उपाय आहे. वृत्ती नेहमी एकाकार अशी हवी, पण ती विषयात न होता नामात व्हावी, हेच सर्व संतांचं सांगणं आहे. मनाला उलटं केलं की नाम हा शब्द तयार होतो. लक्षात आलं का? म ना याला उलटं केलं की नाम. याचा अर्थ असा की नाम घेणं म्हणजे मनाची विषयाकडं असलेली ओढ उलटी फिरवणं. नाम म्हणजेच न मम, प्रपंच माझा नाही म्हणून करणं म्हणजेच नाम घेणं. मी जितकी प्रपंचाची काळजी घेतो तितकी नामाची घेतो का? याचा प्रत्येकानं विचार करावा. प्रपंचातलं आपलं कर्तव्य अगदी मनापासून केल्यावर जी परिस्थिती निर्माण होईल तिच्यामध्ये अत्यंत समाधानानं राहून नामस्मरणामध्ये काळ घालवावा. निर्गुणाला एक जुळं झालं, ते म्हणजे नाम आणि प्रेम. दोन्ही एकमेकांना अतिशय चिकटून आहेत. एकाला धरलं की दुसरं त्याच्या मागे येतं. आज आपलं प्रेम अनेक वस्तूंवर, व्यक्तींवर, पैशावर, विद्येवर, देहावर, लौकिकावर गुंतलेलं आहे. त्या कारणानं भगवंतावर प्रेम करून त्याच्यामागं नाम येईल अशी आपली अवस्था नाही. गोपींची तशी अवस्था होती, पण आपण नामाला वश करून घेऊ शकतो. ते झालं की भगवंताचं प्रेम आपोआप येईल. घरादारावरती प्रेम सहवासानं बसतं. मग नामाचा सहवास केला तर प्रेम का लागणार नाही? खरोखर या जगामध्ये कुणाच्या बुद्धीला पचवता आल्या नाहीत अशा कितीतरी वस्तू आहेत. मुलाला आपल्या बापाचं बारसं पाहणं हे जसं शक्य नाही, तसं मी कोण आहे हे बुद्धीनं ओळखणं शक्य नाही. खरी सत्यवस्तू कल्पना, बुद्धी आणि तर्क यांच्या पलीकडं आहे. सत्याचा शोध करायचा असेल तर सत्य ज्यानं झाकलेलं आहे ती वस्तू दूर करा, म्हणजे सत्य दिसेल. सत्य हे आपल्याला उत्पन्न करता येत नाही, पण उपाधी मात्र उत्पन्न करता येते. उदाहरणार्थ भीती, कल्पना इत्यादी आपणच उत्पन्न करतो. नदीच्या पुलावरती उभं राहिला असता पायाला पाण्याचा स्पर्श न लागता देखील वाहणाऱ्या पाण्याची मजा आपल्याला अनुभवता येते. त्याचप्रमाणे भगवंताचं सत्यत्व ज्याच्या अंतःकरणात पटलेलं आहे तो विषयामध्ये राहून देखील होणाऱ्या सुखदुःखाच्या गोष्टींकडं गंमत म्हणून बघेल आणि त्यापासून स्वतः अलिप्त राहील. सुख हे विषयात नसून आत्म्यात आहे. आत्मा सुख रूप आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे अंतरंग. श्रोते हो, आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय आणि आपण सगळे आनंदी आहोत. सगळीकडे वातावरण सुद्धा खूप प्रसन्न आणि छान आहे, आणि मुख्य म्हणजे गणरायाचं आगमन हा विचारच खूप आल्हाददायी, खूप प्रसन्न करणारा आणि खूप उत्साह वाढवणारा आहे. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या प्रत्येकाच्याच घरात आपला लाडका गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे. आणि पुढचे जे काही 1.5 दिवस असतील, 7 दिवस असतील किंवा 11 दिवस असतील अनंत चतुर्दशी पर्यंतचे, ते आपले छान जाणार आहे, यात काही शंका नाही. आणि दरवर्षी आपण गणपती बाप्पाचं आगमन इतकं एन्जॉय करत असतो, वेगवेगळ्या आरत्या म्हणणं, प्रसाद घेणं, गणपती बघायला जाणं, ते देखावे बघणं, त्याच्या आधीची सगळी तयारी, संपूर्ण महिना अतिशय उल्हासदायी असतो. आणि अनेक वर्षापासून आपण हे सगळं एन्जॉय करत आहोत, यापुढेही करणारच आहोत. तर ह्याच विषयी मला वाटणाऱ्या काही भावना मी एका लेखाच्या माध्यमातून मांडल्या होत्या, जो लेख मागच्या वर्षी ई पेपर मध्ये प्रसिद्ध झाला होता. तर त्याच लेखाचं अभिवाचन मी आता करणार आहे. लेखाचं नाव आहे गणपती बाप्पा मोर्या. परवा बाजारातून फिरताना काही गाणी कानावर पडली, अर्थातच ती ज्येष्ठ गायक प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातली होती. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने जाणीव झाली ती बाप्पाच्या आगमनाची. काही गाणी, काही गायक यांचा आपल्या सण उत्सवात इतका मोठा वाटा आहे की त्यांचे सूर कानावर पडल्याशिवाय तो सण साजराच होऊ शकत नाही. त्यात शिंदे घराणं आणि गणेशोत्सव हे समीकरण तर फार पूर्वापार चालत आलेलं आहे. आपल्या किमान 3 पिढ्या तरी यातून गेल्या असाव्यात. माझ्या आजोबांनी आणि बाबांनी तर ही गायक मंडळी प्रत्यक्ष पाहिली आहेत. पार्वतीच्या बाळा, तूच सुख करता, तूचं दुःख हरता सारखी गाणी ऐकू आली की बाबांच्या मुंबईतील आठवणी जाग्या होतात. पूर्वी चाळीत लाईट नव्हते, मग रस्त्यावरील खांबावरून लाईन जोडायची. त्यासाठी आधी रस्ते स्वच्छ करायचे, ठिकठिकाणी खांब टाकून ती लाईन घरापर्यंत घ्यायची. मग पुढचे 10 दिवस घरात लखलखाट असायचा. आमच्या मालाडच्या चाळीत आमचा एकच गणपती, त्यामुळे सगळ्यांच्याच घरची माणसं आमच्या घरी यायची. मग एकत्र मिळून घराची साफसफाई करायची, घराला रंग द्यायचा, आणि मुख्य आकर्षण असायचं ते गणपतीच्या डेकोरेशनचं. चुलीवर सतत चहाचं पातीलं उकळत असायचं आणि 5 सुपारीचा डबा कायम भरलेला असायचा. आमच्या घरची मंडळी सगळी कोकणातली, त्यामुळे चहा आणि 5 सुपारी याशिवाय कोणाचं पानही हलत नाही. डेकोरेशनचं मात्र आमच्याकडे फार मोठं प्रस्त. आधी चिनी मातीची खेळणी, मातीची फळं मांडून सजावट करत, नंतर पतंगाच्या पेपरची कागदी फुलं बनवून त्याला वेगवेगळे आकार देऊन त्यापासून महाल बनवला जायचा. कागदी प्रसादाचे द्रोण चिटकवून त्याचं मंदिर करायचं. 3D मधला श्रीचा आकार, अष्टविनायक, पालखी, सिंहासन, काचेचे तुकडे चिटकवून केलेला महाल, असे दरवर्षी वेगवेगळे देखावे बनवले जायचे. कितीही लवकर सुरुवात केली तरी आदल्या दिवशी फुल नाईट मारायची हे ठरलेलं असायचं. आमचा गणपती दरवर्षी कुंटेंच्याच कारखान्यातून आणला जायचा आणि मूर्ती पण ठरलेली असायची. वाजत गाजत बाप्पाला घेऊन घरी येताना मजा यायची. बाप्पाच्या आगमनाच्या आधी सगळं निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून गावदेवीच्या, जागेवाल्याच्या, राखणदाराच्या नावाने नारळ फोडलं जातं. देवाच्या मागे आरसा ठेवतात, तो आरसा बाबांच्या मित्राच्या म्हणजे मायकलच्या घरून आणायचा. आरतीसाठी ढोलकी आणि टाळ आणायला मी काकांबरोबर कायम भंडारवाड्यात जायचे. किमान 2 तास तरी आरती चालायची. गजर म्हणताना चढाओढ चालायची. 10 दिवस रोज अनेक लोक दर्शनाला यायचे, त्यांना प्रसाद म्हणून साखर फुटाणे, चिवडा, लाडूची डिश असायची. ते काम महिला मंडळाचं असायचं. पहिल्या दिवशी उकडीचे मोदक आणि रोज एक गोडाचा पदार्थ. बाकी मग कोकणातील पद्धतीची गोडी डाळ, भात, पडवळाची भाजी, ओल्या नारळाच्या करंजा, त्याला कोकणामध्ये शेंगा असं म्हटलं जातं. गौरीला माठाची भाजी, तांदुळाची भाकरी असा नैवेद्य असतो. गौरी येते त्या दिवशी वौसा पूजायची सुद्धा पद्धत आहे. घरातील सुवासिनी सुपात एक प्रकारे पूजा मांडतात. त्यात कारल्याची, काकडीची पानं रचली जातात, विडे ठेवतात, त्यावर सुपारी, पैसा, नवीन पिकलेल्या भाज्यांचे काप करून ठेवतात. त्यात भेंडी, डांगर, कारले, काकडी, पडवळ अशा भाज्यांचा समावेश असतो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा वौसा पूजला जातो. घरातील कोणी महिला सवाष्ण गेली असेल तर तिच्या नावचं सुद्धा वौसा भरतात. नवीन लग्न झालेल्या मुलीला पहिल्या वर्षी 5 सुप पूजायची असतात, पण जर गौर पूर्वा नक्षत्रावर बसली तरच.
तो वौसा घेऊन घरातील मोठ्या माणसांच्या पाया पडतात. अजूनही ही प्रथा मुंबईमध्ये बघायला मिळते. आजही त्या दिवशी लोकल ट्रेनचे डबे वौसा घेऊन जाणाऱ्या महिलांनी फुललेले असतात. गौरी जेवतात, त्या दिवशी रात्री जागरण करतात, फुगड्या खेळतात, गाणी म्हणतात. आमच्या घरी सुद्धा ही प्रथा पाळली जाते. लहानपणी आम्हाला फोटो काढून घेण्याचं फार आकर्षण असायचं. आमचे ठरलेले फोटोग्राफर काका घरी येऊन आमचे फॅमिली फोटो काढायचे. काय लगबग असायची त्या दिवशी सगळ्यांची. कपडे, दागिने, कोणी काय घालायचं, कुठे आणि कसं उभं राहायचं, यात एक संध्याकाळ हमखास जायची. एकत्र कुटुंब असल्याने प्रत्येकाच्या परिचयाचे अनेक लोक दर्शनाला यायचे. देवासमोर ठेवलेली फळं आणि मिठाईचा आम्ही लहान मुलं फडशा पाडायचो. आणि रोज रात्री आमचा हट्ट असायचा तो म्हणजे गणपती बघायला घेऊन चला. मोठमोठी मंडळं वेगवेगळ्या विषयावर चलचित्र ठेवायचे. त्यात नटराज मार्केटचा राजा, चिंचोलीचा राजा असं करत करत जोगेश्वरी पर्यंत जायचो. 10 दिवस कसे निघून जायचे समजायचं नाही. विसर्जनाच्या आधी आरती म्हणायची, निरोप गीत म्हणून त्याला गारहाणं घालायचं. मग भरल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर ये असं सांगायचं. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी. धन्यवाद श्रोतेहो, तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आणि ऐकायला विसरू नका अंतरंग गणपती.

0: नमस्कार
1: श्रोते हो, कृष्णभूषण महाशब्द सरांशी आपण गप्पा मारतो आहोत लवाद म्हणजे आर्बिट्रेशन या विषयावरती. आणि आज आपण माहिती करून घेणार आहोत भारताच्या सरन्यायाधीशांकडून लवादाची नेमणूक. सर, भारताच्या सरन्यायाधीशांकडून सुद्धा लवादांच्या नेमणुका होतात का?
2: हो,
1: अशी काही योजना असते का?
2: हो हो आहे. आर्बिट्रेशन आणि कन्सिलेशन ऑर्डिनन्स 1996 कलम 11 आणि उपकलम 10 अंतर्गत भारताच्या सरन्यायाधीशांना काही अधिकार दिलेले आहेत. तशी योजना किंवा स्कीम आहे, त्याचं नाव द अपॉइंटमेंट ऑफ आर्बिट्रेटर्स बाय द चीफ जस्टिस ऑफ इंडिया स्कीम 1996 असं आहे.
1: सर, मग या योजनेअंतर्गत विनंती अर्ज कशा पद्धतीने करावा लागतो?
2: याच कायद्याच्या कलम 11 उपकलम 4, 5 आणि 6 अंतर्गत माननीय सरन्यायाधीशांकडे इच्छुक पक्षाला विनंती अर्ज हा लेखी स्वरूपात करावा लागतो.
1: मग अशा अर्जासोबत कागदपत्र कुठली कुठली जोडावी लागतात?
2: लवाद कराराची मूळ प्रत किंवा साक्षांकित केलेली प्रत, आर्बिट्रेशन अग्रीमेंट, लवाद करारातील पक्ष ज्यांची नावे आणि पत्ते जर यापूर्वी लवाद नेमले असतील तर त्यांची नावं आणि पत्ते, जर का एखाद्या मान्यताप्राप्त लवाद संस्थेकडे लवाद प्रक्रियेसाठी दावा सोपवला असेल तर सदर मान्यताप्राप्त संस्थेचे नाव आणि पत्ता, लवाद करारानुसार लवादांची क्वालिफिकेशन सुद्धा नमूद केली असली तर ती क्वालिफिकेशन, इत्यादी सगळी कागदपत्रही जोडावी लागतात.
1: मग यावरचा तोडगाही काही सुचवावा लागतो का?
2: होय, सदर दाव्यावरती दोन्ही पक्षांना अपेक्षित असलेला तोडगा किंवा उपाययोजना, ज्याला कायद्याच्या भाषेमध्ये रिलीफ अँड रेमेडी असं म्हणतात, तो देखील विनंती अर्जासोबत लेखी स्वरूपात कळवावा लागतो.
1: या कागदपत्रांच्या सत्यतेबद्दल किंवा खरेपणाबद्दल काय कसोटी असते?
2: सर्व कागदपत्रांच्या सत्यतेबद्दल आणि आपण आत्ताच बघितल्याप्रमाणे या कायद्याच्या कलम 11 उपकलम 4, 5 आणि 6 अंतर्गत असणाऱ्या सर्व अटींचे पालन झाल्याची खातरजमा दोन्ही पक्षांना प्रतिज्ञापत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट करून द्यावी लागते. न्यायालयासमोरचे प्रतिज्ञापत्र हे अतिशय गांभीर्यानंच घेतलं जातं.
1: अशा या विनंती अर्जावर मान्य सरन्यायाधीश हे स्वतः सुनावणी घेतात का?
2: आता आपण बघितल्याप्रमाणे सदरचा विनंती अर्ज हा नामदार सरन्यायाधीशांच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झाला की त्या प्रकरणाच्या गरजेनुसार माननीय सरन्यायाधीश स्वतः किंवा त्यांनी या प्रकरणी नियुक्त केलेले दुसरे न्यायमूर्ती त्या विनंती अर्जावर सुनावणी घेतात. कशी ते आपण पुढच्या भागात बघू.
1: क्या बात आहे सर, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: हे होते आर्किटेक्ट डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे. कायदा या विषयात डॉक्टरेट मिळवलेले भारतातले पहिले आर्किटेक्ट हे आहेत. आणि आर्बिट्रेशन म्हणजे लवाद या विषयावरती आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. पुन्हा भेटूया.

0: नमस्कार नमस्कार
1: मंडळी, सावित्री अबॅकसच्या या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत अकोला इथून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत सीमाताई परशुराम रानडेताई, आणि त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत टेलिफोनच्या माध्यमातून. अबॅकसशी त्यांचा संपर्क कसा आलेला आहे, अबॅकसच्या माध्यमातून त्या कशा काम करतायत, आणि एकंदरच याच्यामध्ये येण्याआधी त्या आणखीन काही करत होत्या का, तर हे सगळं त्यांच्याकडनं आता आपण जाणून घेणार आहोत. सीमाताई, खूप खूप स्वागत आहे याच्या कार्यक्रमात.
2: नमस्कार, मी सीमा रानडे बोलते अकोल्याहून.
1: हो, अकोला हे आपलं कुठलं आहे, कुठल्या बाजूचं?
2: अकोला हे विदर्भातलं शेगाव जवळचं जे अकोला आहे ना.
1: अच्छा अच्छा अच्छा, बर बर बर, बऱ्याच लांबून आज आपण आमच्याशी संपर्कात आहात.
2: हो, हे सर्व आमचे माननीय श्री नरेंद्र निकुंभ सर आणि नंदिनी मॅडम यांच्यामुळे आज मला हे व्यासपीठ मिळालेलं आहे, त्यामुळे मी आज इतक्या लांबून पण तुमच्याशी बोलू शकते.
1: नक्कीच नक्कीच, आणि आम्हालाही खूप छान वाटले इतक्या लांबून आपण संवाद साधतो आहोत, बोलतो आहोत, आणि या फोनच्या माध्यमातून आपलं काम सगळ्यांच्या समोर आता यायला मदत होणार आहे. सीमाताई, आपण मूळच्या कुठल्या आहात आणि शिक्षण वगैरे आपलं काय आहे, आपण काय करता?
2: मी मूळची अकोल्याचीच आहे, माझं माहेर सासर सगळं अकोल्याचंच आहे. मी मध्यंतरी काही कालावधी मुंबईला होती, त्यानंतर परत अकोल्याला आलेली आहे. माझं शिक्षण बीकॉम झालेलं आहे. 83 साली मी 12वी झाली आणि त्याच्यानंतर 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन केलं.
1: बर,
2: त्याच्यानंतर मग मला लग्न वगैरे हे सगळं सुरू होत माझं. त्याच्यानंतर 21 साली माझ्या मिस्टरांचे एक्सपायर झाले, मग आता पुढे काय करायचं हा एक मोठा प्रश्न होता, कारण मुलीचं लग्न झालेलं होतं.
1: बरोबर.
2: हा, मग काय करायचं, मग असंच युट्यूब बघता बघता मला माननीय श्री नरेंद्र निकुंभ सर यांच्या अबॅकस बद्दलचे मी व्हिडिओ बघितले.
1: बर,
2: ते व्हिडिओ बघितले, मग मनात एक विचार आला की ठीक आहे आपण करूया का हे, पण आपल्याकडे जर मुलं नाही आले तर काय करायचं. पण मग हा विचार असा समोर ठेवला की ठीक आहे नाही आले तर नाही आले. माझी एक नात आहे 5 वर्षाची.
1: बर,
2: तिला शिकवायला तर आपल्याला थोडीफार मदत होईल.
1: खरे खरे.
2: मग मी सरांना कॉल केला. कॉल केल्यानंतर पहिल्याच बोलण्यामध्ये मला जरा जो कॉन्फिडन्स म्हणतात तो आला की नाही ठीक आहे नातीला तर शिकूच, पण नक्कीच आपण स्टुडंट पण तयार करूया.
1: बर बर.
2: त्यांनी तो म्हणजे मला आत्मविश्वास दिला एका पहिल्याच बोलण्यामध्ये फोनवरच, आणि ते पण आम्ही समोरासमोर भेटलंच नव्हतं, पण त्याच्याने मग मी त्यांच्याशी कनेक्ट झाले.
1: बर,
2: 2023 साली मी त्यांना म्हणजे त्यांच्या याच्यात सामील झाली. मी
1: क्या बात है. सीमाताई, मला खूप छान वाटलं हे ऐकून की तुम्ही काय म्हणूया ना की अगदी काही कमावण्याच्या दृष्टीने हे शिक्षण घेतलेलं नाही, आणि मुळात खूप पूर्वी अगदी 82-83 साली तुमचं शिक्षण झालेलं आहे, इतक्या वर्षांचा गॅप गेल्यानंतर पुन्हा शिकावं असं का बरं वाटलं होतं?
2: शिकावं म्हणजे माझ्या समोर प्रश्न हा होता की मी वेळ कसा घालवू म्हणून. तर मग काहीतरी करायचं, मग त्याच्यामुळे या सरांशी भेट झाल्यामुळे आता असा वेळ जातो आहे, कारण त्यांनी नुसतं आर्थिक कमावण्यापेक्षा सुद्धा समाजासाठी काहीतरी करावं हे पण एक त्यांनी दिशा आम्हाला दाखवलेली आहे.
1: बरोबर बरोबर.
2: त्याच्यामुळे मग त्यांच्याशी जोडल्या गेल्यामुळे समाजासाठी करण्याची एक म्हणजे कुठेतरी इच्छा असते, पण त्याला मार्ग मिळत नाही, पण तो मिळाला आता.
1: बर बर, नक्कीच खूप छान वाटलं.
2: केल्या जात आहे आता एकीकडे म्हणजे आपण आर्थिक म्हणतोय तसं इन्कम पण सुरू आहे, समाजासाठी काही करू पण शकतो आहे, हे दोन्ही पण समाधान मिळत आहे.
1: बरोबर. सीमाताई, मला पुढे आपल्याला असं विचारायला आवडेल की याच्या आधी आपण बाहेर कधी नोकरी वगैरे करत होतात किंवा क्लासेस वगैरे घेत होतात, अशा स्वरूपाचं कधी काम केलं होतं?
2: नाही, असं काम केलं नव्हतं. मी कसं जरा स्वतःचा वेळ घालवण्यासाठी वगैरे म्हणून, कारण मला तशी वेळ पण नव्हती खरं खास्त करण्याची, घरी मुलगी होती, मुलीला सांभाळायला कोण नव्हतं, त्याच्यामुळे नोकरी हा विषय आयुष्यातून कटत झालेला होता. तिला सांभाळायचं, तिला छान हे करायचं हे होतं माझं ध्येय. पण मी घरी जसं छोटं मोठं शिवणकाम वगैरे असं करत होते.
1: अच्छा, मग आता कसं वाटतंय की इतक्या वर्षानंतर जेव्हा तुम्ही हे सगळं शिक्षण घेतलं, जेव्हा प्रत्यक्ष क्लासेस सुरू झाले, जेव्हा सर रात्री क्लासेस घेतात तुमच्या सगळ्यांचे, तर तो अनुभव कसा होता?
2: तो अनुभव जसा आहे आलेला मला आतापर्यंत, तो शब्दात व्यक्त करणं कठीण आहे, पण मी आता तो प्रयत्न करते शब्दात व्यक्त करण्याचा. मी जेव्हा त्यांच्याशी जोडल्या गेली, त्यांच्याशी बोलली, तेव्हा त्यांनी मला खूप छान प्रकारे समजावून सांगितलं. मग मी त्यांची एक स्टुडंट म्हणून, स्टुडंट कमी आमच्यात बहीण भावाचं नातं जास्त आहे.
1: बर बर.
2: त्याच्यामुळे मग त्यांनी मग माझ्याकडे स्टुडंट आल्यावर, पहिला स्टुडंट आल्यावर जो काही मला आनंद मिळाला तो मी सांगूच शकत नाही, कारण आयुष्यात कधी हे शिकवलेलंच नव्हतं मी कोणाला. त्याच्यामुळे ते म्हणजे एक वेगळा अनुभव जो म्हणतो आपण आयुष्यात मिळायला हवा होता तो मला या अबॅकस मार्फत मिळालेला आहे.
1: बरोबर. आणि अगदी अलीकडची ही गोष्ट आहे, म्हणजे फार काळ लोटलाय असंही नाही, अगदी 2-3 वर्षापूर्वी
2: 24 आणि 25 म्हणजे आता जस्ट या ऑक्टोबर मध्ये 2 वर्ष झाले मला त्यांच्याशी कनेक्ट होऊन.
1: बर बर बर, नक्कीच. आणि मग आता सध्या आपल्याकडे किती विद्यार्थी आहेत?
2: माझ्याकडे आता 30 स्टुडंट आहे.
1: अरे वा, खूप छान. आणि कसं वाटतं आता विद्यार्थ्यांना इतक्या वर्षांचा गॅप गेल्यानंतर आपल्या शाळा कॉलेज मधलं आपलं जीवन सवंगडी आपल्या विचारांची माणसं आणि आता इतक्या वर्षानंतर इतकी तफावत असलेली जनरेशन जेव्हा आपण बघतो तेव्हा नेमकं काय वाटतं हे सगळं बघताना?
2: नाही, तफावत तर खूप पडलेली आहे. शाळेत शिक्षणाची पद्धत खूप वेगळी आहे. आमच्या वेळेस कसं होतं, सर समोर दिसले की घाबरायला व्हायचं. आता तर स्टुडंट घाबरत नाहीच आहे, पण शिकवताना एक छान आनंद मिळतो. ते पण आपल्याला तितकाच मान देतात. आपण जर त्यांना 4 गोष्टी चांगल्या सांगायला शिकवलं तर ते पण तन्मयतेने ऐकून घेतात सगळे. आपलं टीचर म्हणून रस्त्यात कुठे भेटले तर ते छान आदराने हाक मारतात टीचर करून, तेव्हा एक वेगळा अजून आनंद निर्माण होतो.
1: नक्कीच. आता ह्या टप्प्यावरती जेव्हा इतक्या सगळ्या मुलांना तुम्ही शिकवता आहात तेव्हा काय वाटतं, रोज जेव्हा इतकी मुलं घरात येतात आणि छान सगळं तुमचं हे शिकवणं सुरू आहे, त्यांच्यातली प्रगती कशी आपण बदलताना बघताय?
2: नाही, प्रगती होते, पण त्याच्यापेक्षा जेव्हा एखादे पॅरेंट्स येऊन सांगतात की मॅडम आज तुम्ही जी काही त्यांना एक गोष्ट सांगितली आहे त्याच्यावरून त्यांना जो फरक पडला आहे किंवा ते अभ्यास, कारण नुसतं शिकवणं नसतं त्याच्यामध्ये, आम्ही रोज त्यांच्याकडून श्लोक पाठांतर करणं वगैरे हे पण आमच्या एकीकडे सुरू असतं.
1: अरे वा.
2: जसं की मी मध्ये मुलांकडून रामरक्षा करून घेतली. आधी मुलं म्हणत नव्हते, आता घरी जाऊन रोज देवाजवळ दिवा लावला की ते रामरक्षा म्हणायला लागले. जेव्हा ते पॅरेंट्स येऊन आपल्याला सांगतात ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की चला आपण काहीतरी मुलांना शिकू शकतो आहे.
1: खरंय खरंय.
2: आणि त्याचा उपयोग ते घरी करून दाखवतात आहे. आई वडिलांनाही त्याचा अभिमान वाटतोय की चला आमची मुलं रामरक्षा म्हणायला लागले आहेत आता म्हणून.
1: खरे. नक्कीच. म्हणजे फक्त शिक्षण आपण जे व्यवहारात उपयोगाला येणार आहे ते नाही, तर आपण त्यांना मनानंही आपण त्यांच्या मनाचा सुद्धा विचार करताय, त्यालाही संस्कारक्षम करण्याचा प्रयत्न करताय. आणि इतक्या छान पद्धतीनं शिकवणं मला वाटतं सगळीकडेच सगळ्यांना जमतं असं नाहीये. आणि मला एक पुढचा प्रश्न उत्सुकता म्हणून नक्कीच आपल्याला विचारायला आवडेल की वेळ यापूर्वी कसा मॅनेज करायचा किंवा कसं सगळं पुढे न्यायचं असा प्रश्न तुम्हाला होता. आता परिस्थिती बदललेली आहे, तर आता आपण काय सांगाल, ही वेळ आता कशी चालू आहे सध्या?
2: आज तर वेळ पुरत नाही आहे मॅडम असं झालेलं आहे.
1: बर बर बर.
2: काय सरांनी आम्हाला बरंच काही काही वेगळं वेगळं पण शिकवलंय. जसं नुसतं एक अभ्यासच नाहीये, त्याच्या जोडीला ते आम्हाला काही असे वेगळे वेगळे पझल पण सांगतात आहे, क्यूब शिकवतात आहे. ते पण मी मुलांना एक हाऊस म्हणून शिकवते आहे. आणि आमची फॅमिली पण खूप मोठी आहे की मला घरच्या मुलांनाही शिकवण्यात माझा वेळ जातोय त्याच्यात. आता वेळ पुरत नाही असं झालेलं आहे माझ्याकडे.
1: नक्की नक्की, खूप छान वाटलं ऐकून. आणि खरोखर ज्या पद्धतीनं आता ही तुमची सेकंड इनिंग सुरू झालेली आहे मला वाटतं त्याच्यासाठी ही तुम्हाला मिळालेली एक संजीवनी असं म्हणायला मुळीच हरकत नाही.
2: काहीच हरकत नाहीये. पण याच्यासाठी ना मी अगदी सर्वस्वपणे हे नरेंद्र निकुंभ सर आणि नंदिनी मॅडम यांची आभारीच आहे या बाबतीत, कारण त्यांचे व्हिडिओ मला दिसले म्हणून मी हा विचार करू शकली आणि पुढे जाऊ शकली. शिवाय जे इतरही टीचर्स आहेत त्या पण एकदम, म्हणजे जर आपल्याला काही प्रॉब्लेम आला आणि कधी कधी आपण नाही पोहोचू शकलो सरांपर्यंत तर कोणीही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. म्हणजे ते एक परिवाराचं नातं निर्माण झालेलं आहे पूर्ण. त्याच्यामुळे तिथे असं आपल्याला आपली जी अडचण किंवा काही प्रॉब्लेम असेल तो शेअर करण्याची पण कधी आपल्याला भीती वाटत नाहीये. आपण हे जर शेअर केलं तर कोणी आपल्याला काही म्हणेल का, कोणी काही हसेल का, ही जी एक भीती असते मनामध्ये ती तिथे नाही आहे आमच्या जवळ.
1: नक्कीच, खूप छान वाटलं.
2: शेअर करतो अगदी.
1: खरे खरे. आणि मला वाटतं प्रत्येक शिक्षिका हेच सांगते की आमचं एक छान कुटुंब तयार झालेलं आहे. आमच्या रोजच्या व्यवहारात किंवा आमच्या आजूबाजूची आमची घरची माणसं जरी असली तरी सुद्धा हे कुटुंब काही वेगळं आहे आणि त्याच्यात आम्ही खूप छान रमलेलो आहोत. खूप छान पद्धतीने सगळ्यांशी संवाद साधतो आहोत. प्रत्येक जण एकमेकींसाठी मदत करतोय, धावून येतंय. आणि सरांबद्दल तर कायमच प्रत्येक जण भरभरून बोलत असतंच. आता मला पुढे आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही अबॅकस शिकल्या तेव्हा अबॅकसचं काय वेगळे पण आपण सांगू शकाल सगळ्यांना?
2: हा, अबॅकसचं वेगळे पण म्हणजे काय, जसं आता लोकांमध्ये एक समज निर्माण झाला अबॅकस म्हणजे गणित, ते तर आहेच, त्याच्यात तर काही वादच नाहीये. अबॅकस म्हणजे गणित. पण आपण अबॅकस शिकताना मुलांचे जे डेव्हलपमेंट होते, ब्रेन डेव्हलपमेंट म्हणा किंवा त्यांचा एका म्हणजे एका ठिकाणी बसण्याची क्षमता पण त्यांची त्याच्यामुळे वाढते. कारण मुलं कसे 5 मिनिटं बसले की इकडे वळ तिकडे वळ करतात, पण त्याच्यामुळे त्यांची ती वाढते. गणित तर हा विषय आहेच, काही त्याच्यात हेच नाही, पण ब्रेन डेव्हलपमेंट पण त्यांची खूप मोठ्या प्रमाणात होते त्याच्यामुळे.
1: बरोबर.
2: त्याच्यामुळे लहानपणी जेवढ्या तुम्ही लवकर शिकायला सुरुवात कराल ना, त्याचा इफेक्ट जास्त तुम्हाला स्टुडंटवर दिसतो.
1: खरे, नक्कीच. आणि खरोखर खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आता मला असा शेवटचा प्रश्न हाच विचारायचा आहे की आणखीन या ठिकाणी किंवा आणखीन मुलांसाठी आपल्याला काय करण्याची इच्छा आहे?
2: मुलांसाठी जसं आता मी त्याच्या आधी पण तुम्हाला एक सांगू इच्छिते, कारण हा शेवटचा प्रश्न आहे म्हणून.
1: बर.
2: जसं आता आम्ही नाशिकला वगैरे जातो काही कार्यक्रमानिमित्त वगैरे, सर आमची एवढी काळजी घेतात की आम्ही रेल्वेत कुठे आहे सध्या, घरी केव्हा पोहोचलो वगैरे, एवढं म्हणजे हे कुटुंब निर्माण करण्याची त्यांनी जी क्षमता ठेवली आहे आणि त्याच्यावर ते चालतात आहे, त्यांचे खरंच त्याच्या बाबतीत आभार आहे अगदी. आणि हे व्यासपीठ पण निर्माण करून दिल्याबद्दल. आता राहिला तुमच्या प्रश्नाचं, तर जे तळागाळातले मुलं आहे त्यांच्यापर्यंत जर मला माझ्या तब्येतीने साथ दिली तर काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे आणि ते मी करेल.
1: बर, नक्कीच.
2: आणि आता माझं 60 व्हायला आलंय.
1: बर बर बर. अरे वा, अरे वा, खूप छान. आणि अर्थात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे, तुमची छान प्रगती होच आणि तुमची तब्येत सुद्धा उत्तम राहो, जे काही तुमच्या मनात आहे ते सगळं पूर्ण हो, अशीच मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. आणि या वयामध्ये जे काही तुम्ही छान मुलांमध्ये रमलेले आहात, त्यांना शिकवत आहात आणि त्याच्यातनं तुम्ही सुद्धा नवीन नवीन शिकत आहात, हे शिकण्याची जी वृत्ती आहे ही कायम तुमची अशीच राहो, भरभरून तुम्हाला आनंद मिळो, हीच आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आज आपण इतका छान संवाद साधला, तुमच्याशी बोलण्याची संधी आम्हाला सुद्धा मिळाली, त्याच्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
2: मी पण सर्व टीम, तुमच्या टीमचे आणि आमच्याही टीमचे सगळ्यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानते, सरांचे आणि मॅमचे खास करून.
1: नक्कीच, धन्यवाद.
2: धन्यवाद मॅम.

0: मंडळी मैत्रकट्टा या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. श्रोतेहो, मागच्या भागात आपण आपल्या नाशिकमधले सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक केदार कुलकर्णी आणि त्यांचे वडील श्रीयुत रवी कुलकर्णी यांच्याशी संवाद साधत होतो. त्याच संवादाचा, त्याच मुलाखतीचा उत्तरार्ध आम्ही आता आपल्या पुढे घेऊन आलेलो आहोत.
1: विलास पाटणकरांच्याकडे तबला शिकला त्यांना, आणि मग त्याच्या आईला अनुराधा कुलकर्णीला असं वाटलं की त्याला आता गाणं शिकूया. मग ती एक दिवस त्याला घेतले, आणखीन गेले. विलास पाटणकरनी सुचवलं की आशिष रानडे यांच्याकडे घेऊन जा. मग तिकडे गेल्यानंतर आशिषने ह्याची अवस्था बघितल्यानंतर ते म्हणे की हा शिकणार कसा, लिहून घेता येत नाही, नोटेशन्स घेता येत नाहीत, आरवावर लिहून घेता येत नाहीत, स्वर लिहून घेता येत नाहीत, कसं शिकणार हा. मग त्याच्या आईनं सांगितलं की ह्याला नुसतं बसू द्या एक महिनाभर, मग नंतर ठरवू आपण काय करायचं.
2: बर.
1: आणि आश्चर्य म्हणजे त्या काळामध्ये जो राग चालू होता तिथं त्या क्लासमध्ये,
2: बर,
1: एक महिन्यानंतर केदारनं तो राग तसाच तसा आशिष रानडेनं म्हणून दाखवल्यानंतर ते म्हणले तू आता माझा रेग्युलर विद्यार्थी. आणि असं करून गाण्याच्या देखील सहा परीक्षा विशेष गुणवत्तेनं पास झालेला आहे. तिथं पण हाच विषय होता, लेखनिक.
2: मग
1: ते क्लासमधलाच कोणतरी लेखनिक म्हणून जायचा.
2: बरोबर.
1: आणि त्याची मध्यमा पूर्ण झालेली आहे.
2: बर.
1: आणि आता तो याचा विशारदची तयारी करतोय, म्हणजे तो एक दोन वर्षामध्ये संगीत विशारद होईल.
2: क्या बात है.
1: तर त्यामुळं, आणि दुसरी गोष्ट काय आहे की आशिष रानडेंचं मार्गदर्शन हे इतकं सुंदर आहे. त्यांचं गुरुकुल आहे. गुरुकुल म्हणजे फुल टाइम विद्यार्थी. कधीही विद्यार्थी तिथं पडून असतात. तिथे जा, तिथं कुणाचं तरी गाणं चालू असतं, कोणतरी कोणाला तरी मदत करत असतो. स्वतः आशिष दिवसातले घरात काही थांबत नाही, तिथेच त्या गुरुकुलामध्ये असतात. आणि त्यांची आणखीन केदारची भट्टी इतकी छान जमलेली आहे की काही वेळेला ते म्हणतात, गमतीनं असेल पण ते म्हणतात की माझं गाणं ऐकायचं आहे तुम्हाला, केदारचं ऐका. इतकी छान कॉम्प्लिमेंट त्यांच्याकडनं मी अनेक वेळेला ऐकलेली
2: आहे.
1: त्यामुळे त्या दोघांचं, आशिषचं तर त्यांची चिकाटी जिद्द काय विचार नका. आणि 5 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलापासून ते 60-70 वर्षाच्या तरुणांच्या पर्यंत ते एकाच तन्मयतेनं शिकवतात. त्यांच्या ऑनलाईन क्लासेस चालू आहेत परदेशात. आताच सूरविश्वासमध्येच त्यांच्या एका शिष्येचं गाणं झालं.
2: अच्छा.
1: ती US असते.
2: बर.
1: ऑनलाईन शिकते.
2: बर.
1: एक महिना नाशिकमध्ये येते.
2: बर.
1: आई आणखीन मुलगी दोघेच जण येतात. एक महिनाभर कुठेतरी हॉटेलमध्ये वगैरे थांबतात आणि मग 1-to-1 त्यांचं गाण्याचं प्रॅक्टिस होते. शिकते पुढचं आणि मागचं जे आहे त्याची उजळणी करून ती आहे. त्यामुळे मी आशिष म्हणजे हा त्याचा आता अविभाज्य अंग झालेला आहे.
2: नक्की. खूप छान, खूप छान. आणि मला वाटतं जसं जसं तुम्ही मार्ग शोधत गेले तसतसे मार्ग मिळत गेले. आणि तुमच्या पत्नीचा तुम्ही उल्लेख केला तर अर्थातच तिची साथ खूप महत्वाची आहे. आणि ज्या पद्धतीने तिनं हे सगळं स्वीकारलं आणि स्वीकारून ती फक्त ती शांत बसल्या नाहीत, त्याचा त्यांनी त्या पद्धतीनं उत्तमोत्तम प्रयास आपल्या मुलासाठी त्यांनी केले.
1: तिचं जे योगदान आहे ह्या सगळ्या केदारच्या ह्याच्यामधलं ते अफाट आहे. त्याला कुठल्याही पद्धतीचं मी काही एक मोजमाप नाही लावू शकत.
2: बरोबर.
1: केवळ ती होती कारण मी नोकरीला होतो, संध्याकाळी 7-8 वाजता घरी यायचं.
2: बरोबर.
1: 8-10 तासाची नोकरी करून. आणि त्या काळामध्ये आम्ही दोघे एकमेकाला साथ देत होतो, मानसिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या.
2: बरोबर.
1: एकमेकाला साथ देत त्याला कसा वाढवायचा ह्याचा विचार करायचो. तिचा ऍक्टिव्ह सहभाग त्याच्यामध्ये प्रचंड होता, खूपच मोठा होता त्याच्यामध्ये.
2: खूप छान. आणि मला वाटतं अशामुळेच सगळ्या गोष्टी उत्तमरित्या आपण काय म्हणतो ना त्याला टॅकल करू शकतो किंवा तिथे काहीतरी मार्ग शोधू शकतो.
1: खरी गोष्ट.
2: सूरविश्वास जसा तुमचा संपर्क आला तर तो अनुभव कसा होता?
1: सूरविश्वासचे जे कार्यक्रम सकाळचे व्हायचे त्याचे नोटिफिकेशन मला यायचे. ह्याची आई असताना मी, ती आणखीन केदार असे तिघेही त्या कार्यक्रमाला सकाळी 7 वाजता जायचो.
2: बर.
1: आणि तिथं अनेक कार्यक्रम आम्ही अटेंड केलेले आहेत. तिला मध्यंतरी एक दुर्धर आजार झाला, गर्भाशयाचा कॅन्सर झाला. तो थर्ड स्टेज पर्यंत लक्षात पण आला नाही.
2: बर.
1: अतिशय सशक्त असल्यामुळं कदाचित तिला ते जाणवलं पण नसेल की पोटात असं काहीतरी गडबड चालू आहे म्हणून. आणि ते डिटेक्ट झाल्यानंतर तो थर्ड स्टेजला आहे हे कळलं. आणि जवळजवळ 7-7.5 महिन्याचा लढा देऊन कोणत्याही प्रकारचं हे न ठेवता ती निघून गेली.
2: बर.
1: आणि मग मध्ये 2-3 वर्षाचा म्हणजे 8 एप्रिल 21 ती गेली. आणि त्याच्यानंतर मग सूरविश्वासच्या कार्यक्रमांना जाणं आमचं थोडंसं कमी झालं.
2: बर.
1: पण ह्या आशिषच्या शिष्याच्या निमित्तानं आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो. आणि मग मी आणखीन केदार कार्यक्रम संपल्यानंतर असे बाहेर पडत होतो. त्यावेळेला समोरून विश्वासराव ठाकूर आले आणि ते आम्हाला ओळखत होते चेहऱ्यानं. आणि मग केदारला त्याने ओळखलं. आणखीन ते म्हणले, काय केदार, खूप दिवसानंतर आलास तू. मग मी त्यांना सांगितलं असं असं झालं, मधल्या काळामध्ये त्याच्या आईचं निधन वगैरे झालं, त्यामुळे आमचं थोडंसं घर डिस्टर्ब झालं आणि आम्हाला येता नाही आलं, पण आता म्हटलं आम्ही रेग्युलर येऊ. मग त्यांनी चौकशी केली, हा काय करतो. मी म्हटलं तो आशिषचा शिष्य आहे. आशिष तर होताच, आशिषचा शिष्य आहे आणि मध्यमापूर्ण त्याची परीक्षा पास झालेला आहे, उत्तम गातो. अरे मग सूरविश्वासच्या मंचावरती कसं काय आला नाही हा अजूनही? म्हटलं आला नाही हे बरोबर आहे. त्याने ताबडतोब विनायक रानडेंना बोलवलं.
2: बर,
1: विनायक पुढच्या महिन्यात त्याचा कार्यक्रम घे. विनायक म्हणे, पुढच्या महिने 2 महिने बुक आहेत. ठीक आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये घे.
2: बर.
1: मग विनायकराव, मी, स्मिता मालपुरे, आशिष अशा चौघांचं एकमेकाबरोबर कोऑर्डिनेशन करून 21 तारखेला त्याचा कार्यक्रम निश्चित केला. 21 आणि त्या दिवशी सर्वपित्री अमावस्या होती.
2: हो.
1: आणि त्या दिवशी तो कार्यक्रम झाला. इतका सुंदर कार्यक्रम झाला म्हणजे तिथं आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्याचं गाणं ऐकून म्हणजे इमोशनल भाग बाजूला ठेवला तरी ह्या अशा परिस्थितीमध्ये एखादा मनुष्य अशा पद्धतीनं कुठल्याही हातात, म्हणजे स्मिता मालपुरे तर म्हणे की मी हे तर निवेदन करायला उभी राहिले परंतु काय कोणते शब्द मला अडखळले तर मी मोबाईलमध्ये बघते. हा तासन तास विलंबित ख्याल गातो, मोठे ख्याल गातो आणि त्याच्यातला एक स्वर इकडे तिकडे होत
2: नाही,
1: त्यामुळे त्या अगदी भावुकून गेलेल्या होत्या. त्यामुळे डॉक्टर शिंपी झाले, विनायकराव झाले, विश्वासराव झाले, स्मिता आणि त्यांची पूर्ण टीम, इतका जबरदस्त कार्यक्रम झाला. मोठे मान्यवर उपस्थित होते, विनायकराव गोविलकरांच्या सारख्या अर्थतज्ञ उपस्थित होते, त्यांनी कौतुक केलं असं. तर त्यामुळं सूरविश्वास हा त्याच्या एकूण करिअर मधला असेल, एकूण ही जी त्याची स्वरांची वाटचाल आहे, ह्या सगळ्या स्वरांच्या वाटचालीमधला तो एक त्याचा माइलस्टोन म्हणूया, मैलाचा दगड म्हणूया. आणि त्यामुळं सूरविश्वास फारच इफेक्टिव्ह हे झाला आणि कदाचित त्यामुळेच मी आता ह्या स्टुडिओमध्ये आहे.
2: अगदीच अगदीच. आणि अर्थातच केदारचं योगदान त्याच्यात मोठं आहेच की तो उत्तमरित्या सगळं आत्मसात करतो, त्याची स्मरणशक्ती उत्तम आहे आणि केवळ ऐकण्याची जी त्याची एक क्षमता आहे त्याच्यामुळेच तो इथपर्यंत पोहोचला.
1: विश्वासनी त्या दिवशी एक फार छान वाक्य बोलले कार्यक्रमामध्ये झाल्यानंतर.
2: बर.
1: तुम्हा आम्हा सगळ्यांना डोळे आहेत पण दृष्टी नाहीये, ह्याला दृष्टी नाहीये पण डोळे आहेत. आणि त्यामुळे तो जे काही कॉन्सन्ट्रेशन. आणि दुसरी गोष्ट काय आहे की केदार मुळातच संन्यास्त वृत्तीचा आहे, त्याला कोणत्याही प्रकारची वासना नाहीये. त्यामुळं पैसा, अडका, धन, दौलत, सोना, नाणं ह्या सगळ्या गोष्टींच्या पासून तो दूर आहे. त्याला कुठलंही मोह नाहीयेत.
2: बरोबर.
1: म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, माया हे सगळे षडविकार जे आहेत त्या सगळ्यांच्या पासून केदार दूर आहे. दुसरी गोष्ट की त्याच्या तो लहानपणापासून अगदी पूजनीय अशा व्यक्तींच्या संपर्कात आहे, त्यांच्या वरदहस्त त्याच्या डोक्यावरती आहे. म्हणजे त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर भाऊ महाराज स्वर्गे, त्यांचा रंगावधूत आश्रम आहे तळेगावला. नंतर प्रतापे महाराज जे नर्मदेच्या किनारी भालोद म्हणून गाव आहे त्या ठिकाणी मोठा आश्रम आहे, त्यांचं जाणं येणं आमच्या घरी नेहमी असायचं. आणि त्या आमच्या उद्वेगाच्या काळामध्ये त्या दोघांनी आम्हाला खूप सावरलं. म्हणजे सावरणारे खूप लोक होते, नाही अशातला भाग नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या दोन्ही फॅमिलीज मध्ये त्याच्याबद्दलचा ऍक्सेप्टन्स जो आहे तो प्रचंड आहे.
2: बरोबर.
1: केदार हे सगळ्यांचं अगदी म्हणजे लहान लहान मुलं देखील त्याला

0: केदार माझा पहिला मुलगा असेल.
1: बर, अरे वा, खूप
0: छान. आणि इतकी सुंदर हँडल आणि त्या दोघांचं म्हणलं बॉन्डिंग जे आहे ना इतकं जबरदस्त आहे. छानपैकी हे करतात. ती जर कधी चुकून रागावली त्याच्यावरती काही कारणानं वगैरे, जवळ जातो, डोकं वगैरे दाबून देतो आणि मग ते लगेच मिटून जातो तो प्रकरण. असं ते फार सुंदर त्यांचं हे आहे. एकमेव आणि लांब कशाला, माझा नातू आहे अवघा 7 वर्षाचा आहे राजस म्हणून, तो देखील इतकं छान त्याला सांभाळतो. म्हणजे आम्ही घरी जर नसलो ना तो त्याचे सगळे, त्याला काही पाहिजे असेल नको असेल तर सगळे हे करतं. त्यामुळे ते जे जबरदस्त बॉन्डिंग आहे आमच्या 5 जणांच्या मध्ये एक सुंदर असं बॉन्डिंग आहे.
1: नक्की नक्की, खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि अर्थातच मला वाटतं याच्यामुळे सगळ्या श्रोत्यांना आणि किंवा अशी परिस्थिती ज्या पालकांबरोबर सध्या असेल किंवा घडून गेलेली आहे किंवा जे याच्यातनं मार्ग शोधतात अशा सगळ्यांसाठीच आजचा हा कार्यक्रम खूप प्रेरक ठरतोय. आणि हे खूप छान आहे की तुम्हाला सगळे जास्त सपोर्टिव्ह मिळाले, तुम्ही कुठे अडकून बसला नाहीत, कुठेही तिथे हताश झाला नाहीत, मार्ग सतत शोधत गेलात आणि मार्ग सापडत गेलेत.
0: हे कसं आहे, आता त्याचा कार्यक्रम तिथं सूर्यविश्वास मध्ये आहे असं म्हटल्यानंतर त्याचे माझा मोठे बंधू आणि त्यांची आमच्या वहिनी हे धावत धावत पुण्यावरनं कार्यक्रमासाठी खास आले.
1: अरे वा,
0: माझा साडू आहे राजू गरुड, तो पुण्यावरनं कार्यक्रमासाठी खास आला.
1: बर,
0: केदारच्या प्रेमापोटे. केदार कसा गातोय आणि असा फुलफ्लेज कार्यक्रम आमच्या घरात पण झालेला नाही, त्यामुळे केदार आता कसा गातोय तो गातोय सगळ्यांना माहिती आहे, पण कसा गातोय चला बघूया म्हणून ते पुण्यावरनं आले. नंतर ह्या सगळ्या प्रवासामध्ये अनेक लोकांची साथ लाभली. त्या साथीमध्ये ह्याची मावशी आहे इथं नाशिकमध्येच, किंवा त्याचे काका काकू विठ्ठल कुलकर्णी अश्विनी कुलकर्णी हे दोघे या ठिकाणी आहेत, त्यांची मुलं, ह्या सगळ्यांची साथ पण खूप मोठ्या मुलाची होते. त्याचं कारण असं की आम्हा दोघांना कुठे जायचं असेल 2-4 दिवस कुठे फिरायला वगैरे जायचं असेल किंवा हे, तर केदारला इतक्या लाडानं ते ठेवायचे स्वतःकडे, म्हणजे त्यांच्यामध्ये आमच्याकडे राहू दे आमच्याकडे राहू दे अशा पद्धतीचं त्यांचं हे होतं. त्यामुळे त्याचं अजूनही तो जातो त्यांच्याकडे, सकाळी जातो, दिवसभर त्याचे सगळे लाड पुरवतात आणि मग तो संध्याकाळी रात्री, कारण काय तिथे मग काही गोष्टींची सवाई ह्या घराची जी झालेली आहे ते हे आहे. आणि तसा तो खूप इंडिपेंडेंट आहे, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला 1-2 गोष्टींच्या मध्ये मदत करावी लागते. म्हणजे त्याला म्हणजे त्याच्या आता ते दाढी वगैरे करता येत नाही त्यामुळे ती करावी लागते, किंवा त्याला ब्रशला पेस्ट लावून देणं, तेवढे 2 कामं झाली की तो दिवसभर इंडिपेंडंट असतो. जेवायला वाढून देणं अशा पद्धतीनं. त्यामुळं हे जे म्हणतात की ह्या सगळ्या लोकांनी आम्हाला जो सपोर्ट केला, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं वाटतं की अशा मुलांच्या आई वडिलांना समाजच नाकारतो बऱ्याच वेळेला, पण तसं नाही झालं. आमच्या दोन्हीकडच्या कुटुंबांचं भयंकर साथ मिळाले आम्हाला. एकदा तर तो पुण्याला 15 दिवस मावशीकडे जाऊन राहून आला.
1: अरे वा, अरे वा, खूप छान.
0: आणि तिच्या दोन्ही मुली त्याच्याबरोबर, म्हणजे ते 15 दिवस मी ज्या वेळेला आणायला गेलो त्यावेळेला त्या काका राहू दे ना अजून 15 दिवस
1: म्हटलं. खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि नक्कीच प्रत्येकाची दृष्टी या कार्यक्रमाच्या मुळे बदलायला मदत झालेली असेल की ज्या ज्या पालकांना अशा गोष्टी फेस करायला लागतात ते स्वतःच कुठेतरी त्रासलेले असतात, हरवलेले असतात, आणि बऱ्याचदा अशा वेळेस अशा गोष्टी समोर आणणं सुद्धा त्यांना कुठेतरी ते ऑकवर्ड होतात. पण मला वाटतं हे सगळं दूर सारून फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मुलांसाठी जेव्हा आपण स्वतः लढायला तयार होतो तेव्हा मला वाटतं ती सगळ्यात मोठं उचललेलं पाऊल असतं. आणि
0: मी ज्या वेळेला हा मुलाखतीचा कार्यक्रम, म्हणजे मीच हरिभाऊ कुलकर्णींच्या मागे लागलो तुमचे स्टेशन डायरेक्टर की बाबा ह्याच मुलाखत मला द्यायची, म्हणे का बरं कार्यक्रम तर त्याचा झाला, म्हटलं का बरं. ह्या निमित्तानं मला अशा ज्या पालकांना अशी मुलं आहेत त्यांना संदेश म्हणणार नाही, तेवढा मोठा मी नाहीये, पण एवढंच सांगण्याची माझी इच्छा आहे की तुम्ही त्या मुलाला घेऊन परमेश्वराला दैवाला तुमच्या नियतीला ह्याला त्याला दोष देत बसू नका.
1: बरोबर,
0: ते एक नॅचरल ऍक्सिडेंट आहे तो,
1: खरे,
0: पण असं जर तुमच्या बाबतीत घडलं तर तुम्ही स्थिर व्हा स्वतः आणि त्या मुलाला स्थिर करण्याचा प्रयत्न करा.
1: बरोबर.
0: आणि मग मी जशा पद्धतीनं असे अनेक मार्ग जे चोखाळले, वैद्यकीय मदत असेल,
1: बरोबर,
0: सांगीतिक मदत असेल किंवा त्याच्याकडे कुठली स्किल आहे हे एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करा. आणि हे करत असताना मुळात तुमच्या मनामधला जो प्रेमभाव आहे त्या मुलाबद्दलचा तो जागृत ठेवा, म्हणजे मग तुम्ही ते करत असताना तुम्हाला त्याचं ओझं वाटणार नाही. आम्ही एन्जॉय करतो, आम्ही फिरायला ज्या वेळेला जातो तो 100 किलोमीटर काही त्रास न करता गाडीत बसून असतो निवांत, काही मागत नाही, काही नाही, काही नाही. ही मुलं त्यांना फक्त प्रेमाची गरज असते. आणि दरवाजा ठोठवा, कुठं एखादा उघडेल आणखीन तो तुम्हाला मदतीचा हात पुढे करेल.
1: बरोबर.
0: तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही महत्वाचं की ह्यांना मी अशी कुटुंब पाहिलेली आहेत की

0: त्या मुलांना घेऊन कौटुंबिक कार्यक्रमाला सुद्धा जात नाहीत.
1: हो बरोबर आहे.
0: त्या दृष्टीनं मी त्या प्रबोधिनीमध्ये माझा संपर्क होता तोपर्यंत काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पण काय होतं की वरच्यावर तेच ते आघात सहन करत ते अनेक पालक असे बधीर होऊन जातात. पण ते आवश्यकता नाहीये, कारण काय शेवटी तुम्हाला त्याला सांभाळायचं आहे.
1: बरोबर.
0: तर ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यासाठी वेळ काढा, वेळ घालवा, बाहेरच्या लोकांची मदत घ्या.
1: बरोबर.
0: त्या मुलामध्ये जे काही सुप्त गुण असतात ते एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करा. तो कदाचित केदारनं जसं आम्हाला आज आमची ओळख काय केदारचे आई वडील अशी आमची ओळख आहे, आमचा मुलगा केदार नाहीये, केदारचे आई वडील ही आमची ओळख आहे, तो कदाचित तुम्हाला जास्त चांगल्या प्रकाशात, सामान्य मुलांच्या पेक्षा जास्त प्रकाशात आणेल.
1: बरोबर.
0: आणि मग हे जे आहे की ती दृष्टी आणा, मदत घ्या. आणि मी तर सांगेन अशा कोणाला जर काही मदत लागली तर मी देईन त्यांना ती,
1: नक्की
0: माझ्या अनुभवातनं जे काही शक्य आहे ती सगळी मदत करायची माझी तयारी आहे.
1: क्या बात, खूप छान. आणि खरंच खूप छान वाटलं हे सगळं ऐकून की ज्या ज्या पद्धतीनं काही अडचणी जेव्हा माणसाच्या आयुष्यात येतात तेव्हा खरोखर कुठेतरी अडकल्यासारखं होतं, कुठेतरी त्रासल्यासारखं होतं, पण त्याच्यावर मात करत पुढे चालत राहणं हेच आपल्या हातात असतं आणि मार्ग सापडत जातात, फक्त ते शोधावे लागतात. आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये परिस्थितीचा स्वीकार ही पहिली पायरी असते आणि ती जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपोआपच सगळे दरवाजे उघडत जातात. केदारजींच्या गाण्याचा इतका उल्लेख आपण केलेला आहे, सूरविश्वासच्या माध्यमातून अनेक श्रोत्यांनी ते त्यांना दाद सुद्धा दिलेली. नक्कीच आता रेडिओवरनं हे गाणं लोकांना ऐकण्याची इच्छा आहेच आहे, तर नक्कीच आपण त्यांचं सुद्धा एक गाणं छान आता ऐकूया.
0: पण त्याच्या आधी मला एक थोडस काही लोकांचे आभार मला नक्की मानायचे आहेत. आभार मानणार नाही, त्यांच्या ऋणात राहणं मी प्रेफर करेन. विश्वासराव ठाकूर आहेत ज्यांनी ते अचानक त्याचा कार्यक्रम ठरवून त्याला ती संधी दिली. विनायक रानडे आहेत ज्यांनी उत्तम आयोजन केलेलं होतं. स्मिता मालपुरी आहे ज्यांनी आपल्या वाणीतनं केदारला उभा केलेला होता सगळ्या श्रोत्यांच्या समोर. आशिष रानडे आणखीन विलास पाटणकर यांच्या तर ऋणच आहेत माझ्यावर, केदारला जे काय त्यांनी हे केलं ते मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी तुमचा आभारी आहे, हरिभाऊ कुलकर्णींचा आभारी आहे.

0: श्रोतेओ नमस्कार. आज मी मुंबईला आहे आणि रुईया कॉलेजमध्ये आले. आज भेटणार आहे डॉक्टर वैशालीताई दापके यांना. त्या संस्कृत विषयात त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं आहे. त्यांनी PhD केलेलं आहे संस्कृतमध्ये. अनेक चर्चा सत्रात त्यांनी मार्गदर्शन केलंय, पेपर प्रेझेंटेशन केलंय, मार्गदर्शिका म्हणून त्या आता काम करतायत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रात सुद्धा त्यांचं मार्गदर्शन आहे. पेपर प्रसिद्ध झालेले आहेत. संस्कृत विषयावरचं प्रेम आणि गाढा अभ्यास त्यांचा आहे. चला संस्कृत शिकूया किंवा शंकराचार्यांचं योगदान आणि तिसरं गायत्री परमो मंत्रहा ही तिन्ही पुस्तकं, या तिन्ही पुस्तकांच्या त्या सहलेखिका आहेत. तसंच आविष्कार तर्फे झालेल्या दुर्गा झाली गौरी या नृत्य नाट्य प्रयोगामध्ये, जवळजवळ 50 प्रयोगामध्ये त्यांचा सहभाग आहे. म्हणजे नाटक, संगीत आणि संस्कृत या तिन्हीचा अभ्यास त्यांचा दांडगा आहे. आणि संस्कृतचं आता सध्या त्या अनेकांना मार्गदर्शनही करत आहेत. त्यांच्याशी आज भेटूया आणि बोलूया. नमस्कार वैशालीताई.
1: नमस्कार सुषमाताई.
0: मला तुमच्याशी भेटायला आणि बोलायला फार आवडणार आहे, कारण तुमचा संस्कृतचा गाढा अभ्यास आहे आणि संस्कृतमध्ये इतक्या विविध गोष्टी आहेत. पण आज आपण स्तोत्र या संदर्भामध्ये बोलणार आहोत किंवा माहिती करून घेणार आहे मी, आणि आमच्या श्रोत्यांना सुद्धा ती चांगली माहिती ऐकायला मिळणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला थोडासा प्रश्न विचारते की आपल्या बालपणाबद्दल सांगा.
1: मी ठाण्यातच जन्मले, वाढले आणि आताही ठाण्यातच राहते. ठाण्याच्या शिवसमर्थ विद्यालयात मी शिकले आणि माझं महाविद्यालयीन शिक्षण झालं ते रुईया कॉलेजमध्ये, आणि पदव्युत्तर शिक्षण माझं मुंबई विद्यापीठात झालेलं आहे. MA आणि PhD दोन्हीही माझ्या पदव्या ह्या मुंबई विद्यापीठातून मी प्राप्त केलेल्या आहेत.
0: अरे वा, पण संस्कृत विषयाची आवड कशी लागली?
1: मी शाळेत असताना पटवर्धन बाईंकडे शिकवणीला जात असे आणि त्या स्वतः MA होत्या आणि त्याही MA मध्ये पहिल्या आल्या होत्या. त्याही सुवर्ण पदक त्यांनी प्राप्त केलं होतं. तर त्या संस्कृत विषयी खूप भरभरून बोलत असत, म्हणजे शालेय अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन. तर तेव्हापासून मला संस्कृत मध्ये उत्तम गुण प्राप्त व्हायला लागले आणि संस्कृतची आवड मला त्यांच्यामुळे निर्माण झाली. आणि मग शाळेत असतानाच जवळजवळ मी निश्चित केलं होतं की मला पुढे संस्कृत विषय घेऊनच अधिक अभ्यास करायचा आहे. याला जोड मिळाली ती म्हणजे भातखंडे सरांची, की ते विद्यापीठात रजिस्ट्रार होते, परंतु त्यांनीही संस्कृतमध्ये PhD केलं होतं आणि ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असत. त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि त्यांनी संस्कृत विषयात खूपच रस निर्माण केल्यामुळे मग मी महाविद्यालयात पुढेही संस्कृत विषय घेतला आणि त्यातच PhD पर्यंत माझं शिक्षण मी पूर्ण केलं. या सगळ्या प्रवासात मला बाकरे मॅडम, कुलकर्णी सर आणि माझ्या PhD मार्गदर्शिका प्रोफेसर डॉक्टर सिंधू डांगे यांचं अमूल्य सहकार्य मिळालं आणि भातखंडे सरांचं तर सतत मार्गदर्शन मला मिळत होतं.
0: अरे वा, म्हणजे शाळेमधल्या बाईंनी MA मध्ये सुवर्ण पदक मिळवलं तसं त्यांच्या विद्यार्थिनी, म्हणजे तुम्ही सुद्धा MA ला सुवर्ण पदक मिळवलं आणि मग पुढे PhD केलं आणि खूप तुमचा गाढा अभ्यास आहे. खरं खूप गोष्टी संस्कृत मधल्या जाणून घ्यायच्या आहेत, पण त्या एका मुलाखतीत मावणार नाही. पण आज बोलणार आहे की स्तोत्रांच्या बद्दल बोलणार आहे की स्तोत्र कशाला म्हणतात. खूप स्तोत्र आहेत लिहिलेली, पण कशाला म्हणतात स्तोत्र?
1: स्तोत्र शब्दाची सोपी व्याख्या म्हणजे स्तुती. याची व्युत्पत्ती सांगायची झाली तर स्तूयते अनेन इति स्तोत्रम, की ज्याच्याद्वारे स्तुती केली जाते असं काव्य म्हणजे स्तोत्र. आणि स्तोत्रामध्ये प्रामुख्याने आपल्या आवडत्या देवतेची स्तुती केलेली असते. ही स्तुती करताना देवतेच्या पराक्रम कृत्यांचं अप्रतिम वर्णन असतं किंवा देवतेच्या आश्चर्यकारक रूपाचं वर्णन केलेलं असतं. नखशिखांत वर्णन केलेलं असतं, म्हणजे अगदी पायापासून ते मस्तकापर्यंत प्रत्येक अवयवाचं आणि अलंकारांचं, शस्त्रांचं असं वर्णन स्तोत्रामध्ये केलेलं असतं, की जणू ते शब्दचित्रच असतं, की त्या शब्दातनं साधक जो स्तोत्र म्हणतोय त्याच्या डोळ्यासमोर साक्षात देवतेची मूर्तीच उभी राहील इतकं सुंदर वर्णन.
0: आणि तो त्या देवतेला आळवतो, म्हणजे त्या स्तोत्रांमधून तो आळवतो. पण मला थोडासा संस्कृतच्या स्तोत्रांचा रचनेचा इतिहास किंवा इतिहासाबद्दल सांगा ना स्तोत्रांचा.
1: निश्चितच. मनुष्याचं मन ही अद्भुत निर्मिती आहे. म्हणजे एकीकडे मनात खूप उत्साहवर्धक अशा भावना असतात, पण कधीतरी नकारात्मक भावना निर्माण होतात. पण त्याचबरोबर करुणा, प्रेम, वात्सल्य, सहनशीलता, आणि अत्यंत कळकळ मनामध्ये असते, व्याकुळता असते. इहलोकात आपल्याला भरपूर ऐश्वर प्राप्त झालं तरी त्या सगळ्यामध्ये कुठेतरी अपूर्णता जाणवते, मन रिक्त वाटतं, अशांत वाटतं. आणि तेव्हा उर्मी दाटून येतात आणि त्यातून देवाला जी आळवणी उत्स्फूर्तपणे केली जाते तेच स्तोत्र असं म्हणायला हरकत नाही. आणि मग ही आळवणी करताना देवाकडनं दयेची याचना केली जाते. परंतु ह्या सगळ्यामध्ये अत्यंत शुद्ध असा भाव असतो, भावना शुद्ध असतात, पावित्र्य नितांत असतं. आणि मग असा भक्त आपल्या आपल्या मनीचं सगळं गूजही देवाला सांगत असतो, ज्याला आत्मनिवेदन म्हणतात. त्याला म्हणतात की आता मी तुला शरण आलेलो आहे, तूच माझा उद्धार कर, अशी शरणागती असते. कधी भक्त देवाचा दास म्हणून असतो, कधी त्याचा देवाला तो आई मानतो, कधी हसतो, कधी रडतो, चिरतो. सगळे भाव आपल्याला या स्तोत्रामध्ये उत्तप्रोत भरलेले दिसून येतात, पण ते अत्यंत शुद्ध असतात, हे फार महत्वाचं आहे.
0: आणि किती पूर्वीपासून हे आले, म्हणजे पुराणातनं आलेत की आणखी कुठल्या काळापासून आली आहेत ही स्तोत्र?
1: आता समग्र मानवी इतिहासातला उपलब्ध म्हणून जो प्राचीनतम ग्रंथ ऋग्वेद, तर ऋग्वेदामध्ये आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये देवतांच्या स्तुतीच आहेत, स्तुतीपर काव्यच आहेत. आणि म्हणून त्यांना खरंच स्तोत्र म्हणतात येईल, परंतु त्यांना सूक्त अशी संज्ञा योजली जाते. परंतु ही सूक्त म्हणजे एका प्रकारे स्तोत्रच आहेत असं आपल्याला निश्चितच म्हणता येईल. आणि त्यानंतर आपल्याला प्रामुख्याने स्तोत्रांसारख्या रचना दिसतात त्या रामायण महाभारतात दिसतात. जसं आदिकाव्य रामायणामध्ये युद्धकांड आहे, त्यात अगस्ती ऋषींनी रामाला सांगितलं की तू सूर्याची स्तुती कर, कारण राम सूर्यवंशातला होता रावणाशी युद्ध करताना. तर तेव्हा त्या रामाने जी स्तुती केली आदित्याची, ती आदित्य हृदय स्तोत्र म्हणून नंतर मान्यता पावलेली आहे. महाभारतात भीष्मांनी केलेली कृष्णाची स्तुती ही भीष्मराज स्तव म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्याकडे 18 पुराण, 18 उपपुराण आहेत. तर ही पुराण म्हणजे हजारो श्लोकांचा मोठा कोश वाङ्मयासारखंच आहे, अनेक विषय त्यात हाताळलेले आहेत. पण यामध्ये सुद्धा आपल्याला विविध स्तोत्रांसारख्या रचना दिसतात. सप्तशती तर सगळ्यांना माहीतच आहे, मार्कंडेय पुराणाचा जो भाग आहे, तर त्यामध्येही देवीची कितीतरी स्तोत्र, चंडिका स्तोत्र आहे. तर अशी स्तोत्र आपल्याला दिसतात. आणि म्हणून पुराणांमध्ये पण आपल्याला स्तोत्रांचा आढळ दिसतो. महाकाव्य पंचमहाकाव्य संस्कृतमध्ये प्रसिद्ध आहे, तर त्यामध्येही शिवस्तुती आहे. किरातार्जुनीय नावाच्या काव्यात शिशुपाल वधात श्रीकृष्ण स्तवन आहे. ह्या सुद्धा स्तोत्रासारख्या रचना आहे, मात्र यांना स्वतंत्र स्तोत्र म्हणून यांची गणना होत नाही. तर ती महाकाव्याचा भाग, पुराणाचा भाग, महाभारताचा भाग म्हणून ओळखली जाते.
0: परंतु मौखिक परंपरेने आलीत का?
1: हो, सुरुवातीला तरी ही मौखिक परंपरेने आली. मग जेव्हा हस्तलिखितांची म्हणजे परंपरा सुरू झाली तेव्हा कुठेतरी ती हस्तलिखितांमध्ये, म्हणजे महाभारताचं हस्तलिखित झालं तर त्याच्यामध्ये आपोआपच भीष्मराजस्तव हे आलंच. आणि मग नंतर जेव्हा त्याला स्तोत्र म्हणून त्याची गणना व्हायला लागली तेव्हा मग आताच्या काळात पुस्तक छापणं सोपं आहे, त्यामुळे मग त्याच्या छोट्या छापीला प्रती, म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र आता स्वतंत्र छोटी त्याची प्रत आपल्याला मिळते. संपूर्ण रामायण त्यासाठी पाहायला लागत नाही.
0: होय, आणि शंकराचार्यांनी पण स्तोत्र लिहिली असं ऐकलं.
1: हो, आता असं झालं की अशा रीतीने कुठल्या तरी मोठ्या काव्याचा भाग म्हणून ही स्तोत्र आपल्याला आढळत होती. परंतु नंतर मात्र बाणभट्ट नावाचा एक मोठा कवी झाला आणि त्यांनी चंडी शतक नावाचं स्तोत्र लिहिलेलं आहे. त्याच काळात मयूर नावाचा कवी झाला, त्यांनी सूर्य शतक नावाचं स्तोत्र लिहिलंय. साधारण हा 7व्या 8व्या शतकाचा काळ आहे आणि तेव्हा शंकराचार्यांचा उदय झालेला दिसतो. आणि त्यांनी जवळजवळ 66 स्तोत्र लिहिली की ज्यामध्ये विविध विषय आणि स्तोत्रांचे प्रकार हाताळलेले आपल्याला दिसतात. म्हणजे अशा दृष्ट्या बघितलं हा, तर काही स्तोत्र ही देवतांची स्तुती करणारी आहेत, काही देवतेच्या पूजेची पूजेचं वर्णन करणारी आहेत, म्हणजे मानस पूजा म्हणतात ना, त्या प्रकारची काही स्तोत्र आहेत. काही स्तोत्र मनुष्याने कसं आदर्श पद्धतीने वागावं की जेणेकरून त्याचा उद्धार होईल याविषयी उपदेश करणारी आहेत. काही स्तोत्र तत्वज्ञान शिकवणारी आहेत, काही मनात वैराग्य निर्माण करणारी आहेत. तर असा आशय दृष्ट्या विविध प्रकारची स्तोत्र आचार्यांनी लिहिली. आणि रचनेच्या दृष्टीने बघायला गेलं तर काही पंचक आहेत, काही 6 श्लोकांची
0: त्याची लांबी वेगवेगळी असू शकते. 5 ह्याच 5 कपलेट्सच किंवा 10 ओळींच किंवा 15 ओळींच असं पण असू शकत ना.
1: हो हो, म्हणजे ओळी म्हणण्यापेक्षा श्लोक, की 5 श्लोक ज्याच्यात आहे त्याला पंचक म्हणतात, 8 श्लोक असेल तर अष्टक म्हणतात, दशश्लोकी असते म्हणजे त्यात 10 श्लोक आहेत, किंवा शतश्लोकी असते म्हणजे 100 श्लोक आहेत. तर अशा प्रकारे स्तोत्रांमधल्या श्लोकांची संख्या विविध असू शकते, त्यात वैविध्य असू शकतं. परंतु हा अष्टक ही विशेष प्रसिद्ध आहेत असं आपल्याला दिसतं, किंवा पंचक प्रसिद्ध आहेत असं आपल्याला दिसतं.
0: पण त्याचा शेवट हा काही वैशिष्ट्यपूर्ण असतो का, कि म्हणजे तिथे ते स्तोत्र संपतं?
1: हो, म्हणजे स्तोत्र ज्याला स्फुरलं ना त्याला ते सहज स्फुरतं, बरोबर आहे. परंतु इतर भक्तांनी स्तोत्र म्हणायचं झालं तर त्या स्तोत्रात म्हटल्यामुळे काय फल मिळणार याविषयी उत्कंठा असते, आणि म्हणून स्तोत्राचा शेवटचा श्लोक हा फलश्रुतीचा असतो असं आपल्याला दिसून येतं, की हे स्तोत्र तुम्ही म्हटलं तर काय फल मिळेल हे सांगितलेलं असतं स्तोत्राच्या शेवटच्या श्लोकात. त्यामुळे पंचक असेल तर 5 श्लोक आणि 6वा श्लोक हा फलश्रुतीचा असतो.
0: एखादा शंकराचार्यांचं स्तोत्र सांगा ना.
1: शंकराचार्यांच्या स्तोत्रातलं प्रसिद्ध स्तोत्र आहे ते म्हणजे शिव पंचाक्षर स्तोत्र. आता ह्या स्तोत्राचं वैशिष्ट्य असं की शिव हा पहिल्या शब्दावरून कळतं की हे शिवाचं स्तोत्र आहे, आणि पंचाक्षर म्हणजे ह्यात 5 अक्षरी जो मंत्र आहे नम शिवाय, तर तो ह्या स्तोत्रात 5ही श्लोकांमध्ये बोवलेला आपल्याला दिसून येतो. या स्तोत्राचा जे ध्रुवपद आहे त्याचा शेवट नम शिवाय या मंत्राने होतो, म्हणून याला शिव पंचाक्षर स्तोत्र असं या नावाने हे स्तोत्र प्रसिद्ध आहे.
0: म्हणजे ओम नमो शिवाय आपण शंकराची जसं मंत्र म्हणतो किंवा त्याला आळवणी करतो, त्यांनी त्याचा शेवट होतो, आणि 5 श्लोकांचा म्हणून पंचक.
1: हा, म्हणून ते 5 श्लोक आहेत म्हणून पंचक, आणि 5 अक्षरांचा मंत्र बोललेला आहे म्हणून पंचाक्षर. उदाहरण झालं तर पहिला श्लोक आपण बघूया. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. आता या नमः शिवाय म्हटलं पहिला अक्षर न आहे ना, तर म्हणून शेवटच्या ओळीत तस्मै नकाराय नमः शिवाय असं म्हटलंय. दुसऱ्या श्लोकाच्या शेवटी तस्मै मकाराय, कारण न म दुसरं अक्षर म येत. तिसऱ्या श्लोकाच्या शेवटी तस्मै शिकाराय नमः शिवाय. तर अशी या स्तोत्राची सुंदर रचना आहे आणि खूप सोप्या भाषेत लिहिलेलं हे स्तोत्र आहे.
0: अरे वा, फारच छान, म्हणजे खूप चांगली माहिती सांगितली तुम्ही. आणि ही स्तोत्र आपल्याला आजही उपलब्ध आहेत ना?
1: अगदी, आजही ती उपलब्ध आहे. विविध प्रकाशनांनी ती मुद्रित केलेली आहे आणि ती भाषांतरासहित अनुवादासहितही उपलब्ध आहे, तर त्याचा आस्वाद जरूर घ्यायला हवा. अतिशय आनंददायी अशी ती आहे. म्हणजे असं म्हणू शकतो की आचार्य फार मोठे तत्वज्ञ होते, पण ते अप्रतिम असे कवी पण होते, आणि म्हणून त्यांच्या स्तोत्रात महामहोपाध्याय गोस्वामी म्हणतात की कवित्व रसिकत्व आणि परतत्व हे तीनही आहेत. जे काव्य गुण ओतप्रोत भरलेले आहेत त्याच्यात रस आहे, शांत रस आहे, भक्ती रस आहे, आणि करुणा रस आहे काही ठिकाणी, आणि परतत्व म्हणजे साक्षात ईश्वरी स्पर्श या शब्दांना झालेला आहे असं ते म्हणतात.
0: अरे वा, म्हणजे आपण स्तोत्राच्या माध्यमातून ईश्वराशी स्वतःला जोडून घेऊ शकतो, त्याच्या चरणी लीन होऊ शकतो. हे सगळं खूप छान माहिती सांगितली तुम्ही, तुमचे खरंच खूप धन्यवाद. आणि परत आणखी एक मुलाखत घेऊया, आणि संस्कृत बद्दल आणखी काय काय आहेत तुमच्या जवळ खूप माहिती आहे त्यातल्या काही गोष्टी जाणून घेऊया. नमस्कार वैशालीताई.
1: नमस्कार सुषमाताई, धन्यवाद.
0: आणि श्रोत्यांना नक्की तुमच्यातर्फे सांगा की श्लोक सगळ्यांनी संस्कृत स्तोत्राचं पठण करा, वाचन करा.
1: अगदी
0: हा, आणि काही
1: आणि सकारात्मक आपल्याला करणार असं हे साहित्य.
0: अगदी, आणि काही आडलं तर तुमच्याकडे जरूर जा, तुम्ही देतात सगळ्यांना मार्गदर्शन. नमस्कार श्रोते हो, आज आपण ऐकलं वैशाली ताई यांना. आणि त्यांनी स्तोत्रांबद्दल खूप छान माहिती सांगितली. पुन्हा भेटूया याच वेळी याच वारी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोते हो. मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, मी आज तुमच्याशी बोलणार आहे ते नीलची शाळा या विषयावर. सकाळी सकाळी आपल्याला मोठं छान दृश्य दिसतं की छोटी छोटी मुलं शाळेचा गणवेश घालून आपल्या शाळेत जात आहेत. कोणी बसमधून जातात तर कोणी रिक्षातून, काहींना त्यांचे पालक शाळेत पोहोचवून देतात. नवीन ड्रेस, नवीन शूज, पाण्याची बाटली, नवीन पुस्तकं, वह्या, सारं काही नवीन असतं. पालकसुद्धा मोठ्या हौसेनं या सगळ्या गोष्टी मुलांना घेऊन देतात. उद्देश एकच असतो की आपला मुलगा किंवा मुलगी चांगली शिकावी. त्यासाठी शाळेची भरमसाठ फी भरायची सुद्धा पालकांची तयारी असते. पण मंडळी, एवढं सगळं होऊनसुद्धा ज्याला किंवा जिला शाळेत जायचं ती आनंदानं शाळेत जायला तयार होते का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या प्रश्नाचं उत्तर तसं नकारार्थी आहे. कधी मुलांना धाक दाखवून, कधी समजावून, तर कधी एखाद्या गोष्टीची लालूच दाखवून आपण शाळेमध्ये पाठवतो. पण नुकतंच माझ्या वाचनात एक असं पुस्तक आलं की त्या पुस्तकानं शिक्षणाबद्दलच्या आणि शाळेबद्दलच्या माझ्या कल्पनांना तडा गेला. त्या पुस्तकाचं नाव आहे नीलची शाळा. अत्यंत आगळं वेगळं असं हे पुस्तक आणि तशीच आगळी वेगळी नीलची शाळा. या शाळेत त्यानं पारंपरिक शिक्षणाची पद्धतच बदलून टाकली. या शाळेत मुलं निर्भय मनानं शिकतील आणि खेळतील असं वातावरण त्यानं निर्माण केलं. त्या काळात शिक्षण पद्धतीला माहिती नसलेलं स्वातंत्र्य त्यानं या मुलांना दिलं. आपल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात नुसतंच ज्ञान किंवा माहिती कोंबण्याऐवजी मुलांमध्ये सर्जनशीलता वाढीला लावली. मुलांना घोकंपट्टी करायला त्यानं बंद केलं आणि त्यांच्या कल्पकतेला चालना दिली. युद्ध, स्त्रीचं समाजातलं स्थान, शाळेचा हेतू, या आणि अशा कितीतरी विषयांबद्दल नीलनं मुलांना विचार करायला प्रवृत्त केलं, प्रश्न विचारायला प्रवृत्त केलं. मंडळी, एक साधारण 50-60 वर्षापूर्वीच्या काळामध्ये मुख्याध्यापक म्हणजे हातात छडी किंवा चांबडी पट्टा घेऊन मुलांना कठोर शिक्षा करणारा माणूस अशी त्याची प्रतिमा होती. पण नीलनं बरोबर याचे उलट वर्तन केलं. मुलांना मारण्याचा कातडी पट्टा त्यानं शेकोटीत फेकून दिला आणि आपण मुलांच्या बाजूनं असल्याचं जाहीर केलं. त्याच्या प्रसिद्ध शाळेचं नाव आहे समर हिल. शिक्षकाचं सर्वात महत्त्वाचं कर्तव्य म्हणजे मुलांच्या हृदयातल्या प्रेमाला आवाहन करणं हे आहे. आणि शिक्षकानं मुलांवर निरपेक्ष प्रेम केलं तरच हे साधता येईल या गोष्टीवर त्याची दृढ श्रद्धा होती. मुलांना पाकळी पाकळीनं फुलण्याचं स्वातंत्र्य द्यायचं आणि आपण ती कशी फुलतात हे बघायचं. त्यांच्या मनातली गरज ओळखून त्याची पूर्तता करायची. शाळेत विचारले जाणारे प्रश्न फक्त मुलांकडूनच येतील या निर्णयाला तो आला होता. त्याची ही पद्धत त्या काळातल्या अनेक प्रतिष्ठित शाळांना मान्य नव्हती, पण तो आपल्या मतांवर आणि विचारांवर ठाम होता. म्हणूनच त्यानं जिथं आपल्याला स्वतंत्रपणे काम करता येईल अशी शाळा सुरू केली. समर हिल ही ती वैशिष्ट्यपूर्ण शाळा. ज्या शाळांना आपली मुलं त्रासदायक, समस्याग्रस्त, आळशी, मंद, समाजकंटक वाटतात अशा शाळांनी आपली मुलं माझ्या शाळेत पाठवावी असं आवाहन नीलनं केलं. मुलांच्या सुप्त इच्छा आणि गरजा समजून घेताना पालक अयशस्वी ठरतात असं त्याचं मत होतं. मोठं होताना मुलांना
त्यांची मूल्य विकसित करण्याची संधी न देता पालकांनी आपली मूल्य या मुलांवर लादली आहेत असं त्याला वाटायचं. चोरी करणारी, खोटं बोलणारी, गादीत शू करणारी, मनस्वी तापट किंवा स्वप्नांच्या दुनियेत रमणारी मुलं त्यांना आपल्या शाळेत घेतली. या मुलांना शिकवताना मुलांच्या दोषामागील कारण पालक आहेत असं त्याला आढळून आलं. पालकांची आग्रही वृत्ती, अधिकाराचा अनिर्बंध वापर, धाकदपटशा यामुळे मुलांच्या मनात भीती निर्माण होत होती आणि मुलांमधील समस्यांचं कारण अशा रीतीनं त्यांचे पालकच बनले होते. नीलची वागणूक मात्र अगदी याउलट होती. त्यानं आपल्या प्रेमळ वागण्यातून मुलांना विश्वास दिला, प्रेम दिलं, आपला मनापासून स्वीकार झाला आहे अशी भावना त्यामुळे मुलांच्या मनात निर्माण झाली. आपल्याला कशाची भीती वाटते हे त्यानं मुलांना बोलू दिलं, त्यांच्यातल्या आक्रमकतेला वाव दिला, मुलांना स्वप्नरंजन करण्याची परवानगी दिली आणि त्यामुळे त्यांचा भावनिक कोंडमारा दूर झाला. मुलांच्या मनावरील दडपण कमी होऊन त्यांचा उत्साह वाढला. याशिवाय एकमेकांना सांभाळून घेणं, समजून घेणं किती महत्त्वाचं असतं याचा अनुभवही त्यांना मिळाला. नील म्हणतो, मुलांवर मनापासून प्रेम करा, त्यांना स्वातंत्र्य द्या आणि मग बघा ती कशी फुलतात. ते सगळ्या गुन्हेगारीच्या, द्वेषाच्या आणि युद्धाच्या मुळाशी मुलांचं दबलेलं बाल्य आणि असमाधान आहे. या तत्त्वज्ञानावर नीलचा गाढा विश्वास होता. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी हे उदाहरणांमधून दाखवून देणारी शाळा समर हिल आज एक जागतिक पर्यटन केंद्र बनली आहे. या अद्भुतरम्य शाळेची तितकीच मनोवेधक सफर ही नीलची शाळा हे पुस्तक आपल्याला घडवून आणतं. या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद केला आहे हेमलता होनवाड आणि सुजाता देशमुख यांनी. पालक आणि शिक्षकांनी हे पुस्तक अवश्य वाचावं असं आहे. तर मंडळी, हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हालाही नक्कीच उत्सुकता वाटली असेल की कशी आहे ही नीलची शाळा, आपणही अधिक जाणून घ्यावं त्या शाळेबद्दल. तर त्यासाठी मी तुम्हाला विनंती करीन की आपणही नीलची शाळा हे पुस्तक अवश्य वाचा आणि मग आपल्या प्रचलित पारंपरिक असलेल्या शाळेबद्दलच्या, शिक्षणाबद्दलच्या कल्पना दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. एक नवीन दृष्टी आपल्याला त्यातून मिळेल. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच कार्यक्रमामध्ये, याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 53 दशक 4 समास 8 सख्य भक्ती। मागे आपण 7 भक्तीचे लक्षण पाहिले, आता 8 भक्ती सावधानपणे ऐका। देवाशी परम सख्य करावे, देवाला प्रीतीने बांधावे, हे या भक्तीचे लक्षण आहे। देवावर अत्यंत प्रीती असते, त्यामुळे कायम आपण देवाच्या सोबत राहतो, त्याला देवाचा नित्य सहवास प्राप्त होतो। भक्तिभावाने भजन निरूपण आणि कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन केलेले देवाला आवडते। आपणही तसेच वर्तन करावे, आपल्यालाही ते आवडावे। आपल्या मनाला आवडायला लागले तर देवाची सख्य भक्ती घडते। देवाच्या भक्तीसाठी स्वतःच्या सुखावर पाणी सोडावे, अनन्य भावाने जीव प्राण शरीर देखील अर्पण करावे, संसारातील व्यथा दूर ठेवाव्या आणि देवाची चिंता करावी। निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्याच सांगाव्या। देवाच्या सख्यत्वासाठी जीवलोकांचा वियोग झाला तरी चालेल, सर्व अर्पण करावे। सर्वात शेवटी प्राण देखील परमेश्वराला अर्पण करावा। आपलं सगळं गेलं तरी चालेल, पण देवाचं सख्य हवं। अशा प्रकारची सख्य भक्ती आहे। देव म्हणजे आपल्या प्राणाचा वियोग सहन होणार नाही, हे परमप्रीतीचे लक्षण आहे। असं जेव्हा भक्त करतो तेव्हा देवाला भक्तांची चिंता वाटते। लाक्षाग्रहामध्ये पांडव जळत होते, परंतु त्यांना विवराद्वारे देवाने बाहेर काढले। आपण जसे बोलावे तसाच आपल्याला प्रतिसाद मिळतो, म्हणून आपण देवाची अनन्य भक्ती ठेवली तर देव तात्काळ आपल्यासाठी धावून येतो। आपण त्रास घेतला तर देवही आपल्यासाठी त्रास घेतो। ये यथामाम प्रपद्यते तातस्थैव भजाम्यहम। आपण जसे भजन करतो तसा देवही आपल्याला पावतो, म्हणून हे आपल्यापाशीच सगळं आहे। एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही, त्यामुळे आपली निष्ठा सोडली, तर ती गोष्ट आपल्याकडेच येते। मेघ चातकावर कृपा करीत नाही, तरीही चातक पक्षी त्याच्या जीवनात बदल करतो का? चंद्र वेळेस उगवला नाही, तरी चकोर दुसरा उपाय शोधतो का? असं सख्य असावं। विवेकाने धैर्य धरावं, भगवंतावरची प्रीती सोडू नये, देवाला सखा मानावं। माता पिता नातेवाईक विद्या लक्ष्मी धन वित्त सर्व काही परमात्मा आहे। लोक देवाशिवाय काही नाही असं सांगतात, मात्र त्यांची निष्ठा काही वेगळीच असते। पण म्हणून आपण तसं करायचं नाही, खरोखर सख्य करावं। परमेश्वराला मनामध्ये पक्क धरावं। आपल्या इच्छेसाठी देवावर राग करणे हे सख्य भक्तीचं लक्षण नाही। देवाचं मनोगत तेच आपलं मनोगत। आपल्या इच्छेसाठी भगवंतापासून दूर होऊ नये, देवाच्या इच्छेने वागायचे। देव करील ते प्रमाण मानायचं, मग सहज प्रमाणपणाने देव कृपा करतो। देवाच्या कृपेपुढे मातेची कृपा कितीशी। वाईट काळ आला तर माता देखील बालकाला मारू शकते, मात्र देवाने भक्ताला मारले असे कधी ऐकण्यात आले आहे का? शरणागतास देव संरक्षक आहे, देव भक्तांचा कैवारी आहे, देव पतितांना तारणारा आहे, देव अनाथांचा पक्ष घेणारा आहे, नाना संकटांपासून रक्षण करणारा आहे। गजेंद्रासाठी देव धावला होता, देव कृपेचा सागर आहे, देव करुणेचा साठा आहे। देवाला कधीही भक्ताचा विसर पडणार नाही। देवाची प्रीती करणे देव प्रीती करणे जाणतो। देवाशी मैत्री करावी। ऐनवेळी आपले जीवलग जरी असले तरी ते कामाला येत नाहीत, देव मात्र कामाला येतो। देवाचे सख्य कधीही कमी होत नाही, देवाची प्रीती कधीही कमी होत नाही। देव शरणागताची निराशा कधीही करत नाही, म्हणून नेहमी देवाशी मैत्री करावी, त्याला आपलं हितगुज सांगावं। हे 8 भक्तीचं लक्षण आहे। जसा देव तसा गुरु असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, म्हणून सख्यत्वाचा प्रकार सद्गुरुशीही असावा असं स्वामी रामदास स्वामी सांगतात। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सख्यभक्तिनिरूपणनाम समास 8 समाप्त।

0: श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। नाम आणि प्रेम ही जुळी भावंड आहेत। साधारण प्रापंचिकाची ओढ विषयाकडे असते। आज सुख कशात आहे एवढंच तो बघतो आणि विषयामध्ये तो इतका तल्लीन होतो की जगालाही तो तुच्छ मानतो। विषय शेवटी दुःखालाच कारणीभूत होतात हे तो विसरतो। विषय आणि मी एक होतो तेव्हा सुख होतंसं वाटतं, पण वास्तविक आजपर्यंत कुणालाही विषयानं शाश्वत सुख आणि समाधान मिळालेलं नाही। असं सुख आणि समाधान मिळवण्यासाठी आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवणं हा एकच उपाय आहे। वृत्ती नेहमी एकाकार अशी हवी, पण ती विषयात न होता नामात व्हावी, हेच सर्व संतांचं सांगणं आहे। मनाला उलटं केलं की नाम हा शब्द तयार होतो, लक्षात आलं का? मना याला उलटं केलं की नाम, याचा अर्थ असा की नाम घेणं म्हणजे मनाची विषयाकडं असलेली ओढ उलटी फिरवणं। नाम म्हणजेच न मम, प्रपंच माझा नाही म्हणून करणं म्हणजेच नाम घेणं। मी जितकी प्रपंचाची काळजी घेतो तितकी नामाची घेतो का? याचा प्रत्येकानं विचार करावा। प्रपंचातलं आपलं कर्तव्य अगदी मनापासून केल्यावर जी परिस्थिती निर्माण होईल तिच्यामध्ये अत्यंत समाधानानं राहून नामस्मरणामध्ये काळ घालवावा। निर्गुणाला एक जुळं झालं, ते म्हणजे नाम आणि प्रेम, दोन्ही एकमेकांना अतिशय चिकटून आहेत। एकाला धरलं की दुसरं त्याच्या मागं येतं। आज आपलं प्रेम अनेक वस्तूंवर, व्यक्तींवर, पैशावर, विद्येवर, देहावर, लौकिकावर गुंतलेलं आहे। त्या कारणानं भगवंतावर प्रेम करून त्याच्यामागं नाम येईल अशी आपली अवस्था नाही। गोपींची तशी अवस्था होती, पण आपण नामाला वश करून घेऊ शकतो। ते झालं की भगवंताचं प्रेम आपोआप येईल। घरादारावरती प्रेम सहवासानं बसतं। मग नामाचा सहवास केला तर प्रेम का लागणार नाही? खरोखर या जगामध्ये कुणाच्या बुद्धीला पचवता आल्या नाहीत अशा कितीतरी वस्तू आहेत। मुलाला आपल्या बापाचं बारसं पाहणं हे जसं शक्य नाही, तसं मी कोण आहे हे बुद्धीनं ओळखणं शक्य नाही। खरी सत्यवस्तू कल्पना, बुद्धी आणि तर्क यांच्या पलीकडं आहे। सत्याचा शोध करायचा असेल तर सत्य ज्यानं झाकलेलं आहे ती वस्तू दूर करा, म्हणजे सत्य दिसेल। सत्य हे आपल्याला उत्पन्न करता येत नाही, पण उपाधी मात्र उत्पन्न करता येते। उदाहरणार्थ भीती, कल्पना इत्यादी आपणच उत्पन्न करतो। नदीच्या पुलावरती उभं राहिला असता पायाला पाण्याचा स्पर्श न लागता देखील वाहणाऱ्या पाण्याची मजा आपल्याला अनुभवता येते। त्याचप्रमाणे भगवंताचं सत्यत्व ज्याच्या अंतःकरणात पटलेलं आहे तो विषयामध्ये राहून देखील होणाऱ्या सुखदुःखाच्या गोष्टींकडे गंमत म्हणून बघेल आणि त्यापासून स्वतः अलिप्त राहील. सुख हे विषयात नसून आत्म्यात आहे. आत्मा सुख रूप आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोतेहो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

श्रोते हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. श्रोते हो, तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे अंतरंग. श्रोते हो, आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय आणि आपण सगळे आनंदी आहोत. सगळीकडे वातावरण सुद्धा खूप प्रसन्न आणि छान आहे, आणि मुख्य म्हणजे गणरायाचं आगमन हा विचारच खूप आल्हाददायी, खूप प्रसन्न करणारा आणि खूप उत्साह वाढवणारा आहे. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या प्रत्येकाच्याच घरात आपला लाडका गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे. आणि पुढचे जे काही 1.5 दिवस असतील, 7 दिवस असतील किंवा 11 दिवस असतील अनंत चतुर्दशीपर्यंतचे, ते आपले छान जाणार आहे, यात काही शंका नाही. आणि दरवर्षी आपण गणपती बाप्पाचं आगमन इतकं एन्जॉय करत असतो, वेगवेगळ्या आरत्या म्हणणं, प्रसाद घेणं, गणपती बघायला जाणं, ते देखावे बघणं, त्याच्या आधीची सगळी तयारी, संपूर्ण महिना अतिशय उल्हासदायी असतो. आणि अनेक वर्षापासून आपण हे सगळं एन्जॉय करत आहोत, यापुढेही करणारच आहोत. तर ह्याच विषयी मला वाटणाऱ्या काही भावना मी एका लेखाच्या माध्यमातून मांडल्या होत्या. जो लेख मागच्या वर्षी ई पेपर मध्ये प्रसिद्ध झाला होता, तर त्याच लेखाचं अभिवाचन मी आत्ता करणार आहे. लेखाचं नाव आहे गणपती बाप्पा मोरया. परवा बाजारातून फिरताना काही गाणी कानावर पडली, अर्थातच ती ज्येष्ठ गायक प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातली होती. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने जाणीव झाली ती बाप्पाच्या आगमनाची. काही गाणी, काही गायक यांचा आपल्या सण उत्सवात इतका मोठा वाटा आहे की त्यांचे सूर कानावर पडल्याशिवाय तो सण साजराच होऊ शकत नाही. त्यात शिंदे घराणं आणि गणेशोत्सव हे समीकरण तर फार पूर्वापार चालत आलेलं आहे. आपल्या किमान 3 पिढ्या तरी यातून गेल्या असाव्यात. माझ्या आजोबांनी आणि बाबांनी तर ही गायक मंडळी प्रत्यक्ष पाहिली आहेत. पार्वतीच्या बाळा, तूचं सुख करता, तूचं दुःख हरता सारखी गाणी ऐकू आली की बाबांच्या मुंबईतील आठवणी जाग्या होतात. पूर्वी चाळीत लाईट नव्हते, मग रस्त्यावरील खांबावरून लाईन जोडायची. त्यासाठी आधी रस्ते स्वच्छ करायचे, ठिकठिकाणी खांब टाकून ती लाईन घरापर्यंत घ्यायची. मग पुढचे 10 दिवस घरात लखलखाट असायचा. आमच्या मालाडच्या चाळीत आमचा एकच गणपती, त्यामुळे सगळ्यांच्याच घरची माणसं आमच्या घरी यायची. मग एकत्र मिळून घराची साफसफाई करायची, घराला रंग द्यायचा, आणि मुख्य आकर्षण असायचं ते गणपतीच्या डेकोरेशनचं. चुलीवर सतत चहाचं पातीलं उकळत असायचं आणि 5 सुपारीचा डबा कायम भरलेला असायचा. आमच्या घरची मंडळी सगळी कोकणातली, त्यामुळे चहा आणि 5 सुपारी याशिवाय कोणाचं पानही हलत नाही. डेकोरेशनचं मात्र आमच्याकडे फार मोठं प्रस्त. आधी चिनी मातीची खेळणी, मातीची फळं मांडून सजावट करत, नंतर पतंगाच्या पेपरची कागदी फुलं बनवून त्याला वेगवेगळे आकार देऊन त्यापासून महाल बनवला जायचा. कागदी प्रसादाचे द्रोण चिटकवून त्याचं मंदिर करायचं. 3D मधला श्रीचा आकार, अष्टविनायक, पालखी, सिंहासन, काचेचे तुकडे चिटकवून केलेला महाल, असे दरवर्षी वेगवेगळे देखावे बनवले जायचे. कितीही लवकर सुरुवात केली तरी आदल्या दिवशी फुल नाईट मारायची हे ठरलेलं असायचं. आमचा गणपती दरवर्षी कुंटेंच्याच कारखान्यातून आणला जायचा आणि मूर्ती पण ठरलेली असायची. वाजत गाजत बाप्पाला घेऊन घरी येताना मजा यायची. बाप्पाच्या आगमनाच्या आधी सगळं निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून गाव देवीच्या, जागेवाल्याच्या, राखणदाराच्या नावाने नारळ फोडलं जातं. देवाच्या मागे आरसा ठेवतात, तो आरसा बाबांच्या मित्राच्या म्हणजे मायकलच्या घरून आणायचा. आरतीसाठी ढोलकी आणि टाळ आणायला मी काकांबरोबर कायम भंडारवाड्यात जायचे. किमान 2 तास तरी आरती चालायची. गजर म्हणताना चढाओढ चालायची. 10 दिवस रोज अनेक लोक दर्शनाला यायचे. त्यांना प्रसाद म्हणून साखर फुटाणे, चिवडा, लाडूची डिश असायची. ते काम महिला मंडळाचं असायचं. पहिल्या दिवशी उकडीचे मोदक आणि रोज एक गोडाचा पदार्थ. बाकी मग कोकणातील पद्धतीची गोडी डाळ, भात, पडवळाची भाजी, ओल्या नारळाच्या करंजा, त्याला कोकणामध्ये शेंगा असं म्हटलं जातं. गौरीला माठाची भाजी, तांदुळाची भाकरी असा नैवेद्य असतो. गौरी येते त्या दिवशी वौसा पूजायची सुद्धा पद्धत आहे. घरातील सुवासिनी सुपात एक प्रकारे पूजा मांडतात. त्यात कारल्याची, काकडीची पानं रचली जातात, विडे ठेवतात, त्यावर सुपारी, पैसा, नवीन पिकलेल्या भाज्यांचे काप करून ठेवतात. त्यात भेंडी, डांगर, कारले, काकडी, पडवळ अशा भाज्यांचा समावेश असतो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा वौसा पूजला जातो. घरातील कोणी महिला सवाष्ण गेली असेल तर तिच्या नावचं सुद्धा वौसा भरतात. नवीन लग्न झालेल्या मुलीला पहिल्या वर्षी 5 सुप पूजायची असतात, पण जर गौर पूर्वा नक्षत्रावर बसली तरच.
तो वौसा घेऊन घरातील मोठ्या माणसांच्या पाया पडतात. अजूनही ही प्रथा मुंबईमध्ये बघायला मिळते. आजही त्या दिवशी लोकल ट्रेनचे डबे वौसा घेऊन जाणाऱ्या महिलांनी फुललेले असतात. गौरी जेवतात, त्या दिवशी रात्री जागरण करतात, फुगड्या खेळतात, गाणी म्हणतात. आमच्या घरी सुद्धा ही प्रथा पाळली जाते. लहानपणी आम्हाला फोटो काढून घेण्याचं फार आकर्षण असायचं. आमचे ठरलेले फोटोग्राफर काका घरी येऊन आमचे फॅमिली फोटो काढायचे. काय लगबग असायची त्या दिवशी सगळ्यांची. कपडे, दागिने, कोणी काय घालायचं, कुठे आणि कसं उभं राहायचं, यात एक संध्याकाळ हमखास जायची. एकत्र कुटुंब असल्याने प्रत्येकाच्या परिचयाचे अनेक लोक दर्शनाला यायचे. देवासमोर ठेवलेली फळं आणि मिठाईचा आम्ही लहान मुलं फडशा पाडायचो. आणि रोज रात्री आमचा हट्ट असायचा तो म्हणजे गणपती बघायला घेऊन चला. मोठमोठी मंडळं वेगवेगळ्या विषयावर चलचित्र ठेवायचे. त्यात नटराज मार्केटचा राजा, चिंचोलीचा राजा असं करत करत जोगेश्वरी पर्यंत जायचो. 10 दिवस कसे निघून जायचे समजायचं नाही. विसर्जनाच्या आधी आरती म्हणायची, निरोप गीत म्हणून त्याला गारहाण घालायचं. मग भरल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर ये असं सांगायचं. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आठवणी. धन्यवाद. श्रोतेहो, तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आणि ऐकायला विसरू नका अंतरंग. गणपती.

0: नमस्कार श्रोते हो, कृष्णभूषण महाशब्दे सरांशी आपण गप्पा मारतो आहोत लवाद म्हणजे आर्बिट्रेशन या विषयावरती. आणि आज आपण माहिती करून घेणार आहोत भारताच्या सरन्यायाधीशांकडून लवादाची नेमणूक. सर, भारताच्या सरन्यायाधीशांकडून सुद्धा लवादांच्या नेमणुका होतात का?
1: हो,
0: अशी काही योजना असते का?
1: हो हो आहे. आर्बिट्रेशन आणि कन्सिलिएशन ऑर्डिनन्स 1996 कलम 11 आणि उपकलम 10 अंतर्गत भारताच्या सरन्यायाधीशांना काही अधिकार दिलेले आहेत. तशी योजना किंवा स्कीम आहे, त्याचं नाव द अपॉइंटमेंट ऑफ आर्बिट्रेटर्स बाय द चीफ जस्टिस ऑफ इंडिया स्कीम 1996 असं आहे.
0: सर, मग या योजनेअंतर्गत विनंती अर्ज कशा पद्धतीने करावा लागतो?
1: याच कायद्याच्या कलम 11 उपकलम 4, 5 आणि 6 अंतर्गत माननीय सरन्यायाधीशांकडे इच्छुक पक्षाला विनंती अर्ज हा लेखी स्वरूपात करावा लागतो.
0: मग अशा अर्जासोबत कागदपत्र कुठली कुठली जोडावी लागतात?
1: लवाद कराराची मूळ प्रत किंवा साक्षांकित केलेली प्रत, आर्बिट्रेशन अग्रीमेंट, लवाद करारातील पक्ष ज्यांची नावे आणि पत्ते जर यापूर्वी लवाद नेमले असतील तर त्यांची नावं आणि पत्ते, जर का एखाद्या मान्यताप्राप्त लवाद संस्थेकडे लवाद प्रक्रियेसाठी दावा सोपवला असेल तर सदर मान्यताप्राप्त संस्थेचे नाव आणि पत्ता, लवाद करारानुसार लवादांची क्वालिफिकेशन सुद्धा नमूद केली असली तर ती क्वालिफिकेशन, इत्यादी सगळी कागदपत्रही जोडावी लागतात.
0: मग यावरचा तोडगाही काही सुचवावा लागतो का?
1: होय, सदर दाव्यावरती दोन्ही पक्षांना अपेक्षित असलेला तोडगा किंवा उपाययोजना, ज्याला कायद्याच्या भाषेमध्ये रिलीफ अँड रेमेडी असं म्हणतात, तो देखील विनंती अर्जासोबत लेखी स्वरूपात कळवावा लागतो.
0: या कागदपत्रांच्या सत्यतेबद्दल किंवा खरेपणाबद्दल काय कसोटी असते?
1: सर्व कागदपत्रांच्या सत्यतेबद्दल आणि आपण आत्ताच बघितल्याप्रमाणे या कायद्याच्या कलम 11 उपकलम 4, 5 आणि 6 अंतर्गत असणाऱ्या सर्व अटींचे पालन झाल्याची खातरजमा दोन्ही पक्षांना प्रतिज्ञापत्र म्हणजेच ॲफिडेव्हिट करून द्यावी लागते. न्यायालयासमोरचे प्रतिज्ञापत्र हे अतिशय गांभीर्यानंच घेतलं जातं.
0: अशा या विनंती अर्जावर मान्य सरन्यायाधीश हे स्वतः सुनावणी घेतात का?
1: आता आपण बघितल्याप्रमाणे सदरचा विनंती अर्ज हा नामदार सरन्यायाधीशांच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झाला की त्या प्रकरणाच्या गरजेनुसार माननीय सरन्यायाधीश स्वतः किंवा त्यांनी या प्रकरणी नियुक्त केलेले दुसरे न्यायमूर्ती त्या विनंती अर्जावरती सुनावणी घेतात. कशी ते आपण पुढच्या भागात बघू.
0: क्या बात है सर, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात, खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: हे होते आर्किटेक्ट डॉक्टर कृष्णभूषण महाशब्दे. कायदा या विषयात डॉक्टरेट मिळवलेले भारतातले पहिले आर्किटेक्ट हे आहेत. आणि आर्बिट्रेशन म्हणजे लवाद या विषयावरती आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. पुन्हा भेटूया.

0: मंडळी सावित्री अभ्याकसच्या या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत अकोला इथून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत सीमाताई परशुराम रानडेताई आणि त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत टेलिफोनच्या माध्यमातून. अॅबॅकसशी त्यांचा संपर्क कसा आलेला आहे, अॅबॅकसच्या माध्यमातून त्या कशा काम करतायत आणि एकंदरच याच्यामध्ये येण्याआधी त्या आणखीन काय करत होत्या का, तर हे सगळं त्यांच्याकडनं आता आपण जाणून घेणार आहोत. सीमाताई खूप खूप स्वागत आहे याच्या कार्यक्रमात.
1: नमस्कार, मी सीमा रानडे बोलते अकोल्याहून.
0: हो, अकोला हे आपलं कुठलं आहे, कुठल्या बाजूचं?
1: अकोला हे विदर्भातलं शेगाव जवळचं जे अकोला आहे ना.
0: अच्छा अच्छा अच्छा, बर बर बर, बऱ्याच लांबून आज आपण आमच्याशी संपर्कात आहात.
1: हो, हे सर्व आमचे माननीय श्री नरेंद्र निकुंभ सर आणि नंदिनी मॅडम यांच्यामुळे आज मला हे व्यासपीठ मिळालेलं आहे, त्यामुळे मी आज इतक्या लांबून पण तुमच्याशी बोलू शकते.
0: नक्कीच नक्कीच, आणि आम्हालाही खूप छान वाटले इतक्या लांबून आपण संवाद साधतो आहोत, बोलतो आहोत आणि या फोनच्या माध्यमातून आपलं काम सगळ्यांच्या समोर आता यायला मदत होणार आहे. सीमाताई, आपण मूळच्या कुठल्या आहात आणि शिक्षण वगैरे आपलं काय आहे, आपण काय करता?
1: मी मूळची अकोल्याचीच आहे, माझं माहेर सासर सगळं अकोल्याचंच आहे. मी मध्यंतरी काही कालावधी मुंबईला होती, त्यानंतर परत अकोल्याला आलेली आहे. माझं शिक्षण बीकॉम झालेलं आहे. 83 साली मी 12वी झाली आणि त्याच्यानंतर 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन केलं.
0: बर,
1: त्याच्यानंतर मग मला लग्न वगैरे हे सगळं सुरू होतं माझं. त्याच्यानंतर 21 साली माझ्या मिस्टरांचे एक्सपायर झाले, मग आता पुढे काय करायचं हा एक मोठा प्रश्न होता, कारण मुलीचं लग्न झालेलं होतं.
0: बरोबर.
1: हा, मग काय करायचं, मग असंच युट्यूब बघता बघता मला माननीय श्री नरेंद्र निकुंभ सर यांच्या अभ्याकस बद्दलचे मी व्हिडिओ बघितले.
0: बर,
1: ते व्हिडिओ बघितले, मग मनात एक विचार आला की ठीक आहे आपण करूया का हे, पण आपल्याकडे जर मुलं नाही आले तर काय करायचं. पण मग हा विचार असा समोर ठेवला की ठीक आहे नाही आले तर नाही आले. माझी एक नात आहे 5 वर्षाची.
0: बर,
1: तिला शिकवायला तर आपल्याला थोडीफार मदत होईल.
0: खरे खरे.
1: म्हणून मी सरांना कॉल केला. कॉल केल्यानंतर पहिल्याच बोलण्यामध्ये मला जरा जो कॉन्फिडन्स म्हणतात तो आला की नाही ठीक आहे नातीला तर शिकूच, पण नक्कीच आपण स्टुडंट पण तयार करूया.
0: बर बर.
1: त्यांनी तो म्हणजे मला आत्मविश्वास दिला एका पहिल्याच बोलण्यामध्ये फोनवरच, आणि ते पण आम्ही समोरासमोर भेटलंच नव्हतं, पण त्याच्याने मग मी त्यांच्याशी कनेक्ट झाली.
0: बर,
1: 2023 साली मी त्यांना म्हणजे त्यांच्या याच्यात सामील झाले. मी
0: क्या बात आहे. सीमाताई, मला खूप छान वाटलं हे ऐकून की तुम्ही काय म्हणूया ना की अगदी काही कमावण्याच्या दृष्टीने हे शिक्षण घेतलेलं नाही आणि मुळात खूप पूर्वी अगदी 82-83 साली तुमचं शिक्षण झालेलं आहे, इतक्या वर्षांचा गॅप गेल्यानंतर पुन्हा शिकावं असं का बरं वाटलं होतं?
1: शिकावं म्हणजे माझ्या समोर प्रश्न हा होता की मी वेळ कसा घालवू म्हणून, तर मग काहीतरी करायचं. मग त्याच्यामुळे या सरांशी भेट झाल्यामुळे आता असा वेळ जातो आहे, कारण त्यांनी नुसतं आर्थिक कमावण्यापेक्षा सुद्धा समाजासाठी काहीतरी करावं हे पण एक त्यांनी दिशा आम्हाला दाखवलेली आहे.
0: बरोबर बरोबर.
1: त्याच्यामुळे मग त्यांच्याशी जोडल्या गेल्यामुळे समाजासाठी करण्याची एक म्हणजे कुठेतरी इच्छा असते, पण त्याला मार्ग मिळत नाही, पण तो मिळाला आता.
0: बर बर, नक्कीच खूप छान वाटलं.
1: केल्या जात आहे आता एकीकडे म्हणजे आपण आर्थिक म्हणतोय तसं इन्कम पण सुरू आहे, समाजासाठी काही करू पण शकतो आहे, हे दोन्ही पण समाधान मिळत आहे.
0: बरोबर. सीमाताई, मला पुढे आपल्याला असं विचारायला आवडेल की याच्या आधी आपण बाहेर कधी नोकरी वगैरे करत होतात किंवा क्लासेस वगैरे घेत होतात अशा स्वरूपाचं कधी काम केलं होतं?
1: नाही, असं काम केलं नव्हतं. मी कसं जरा स्वतःचा वेळ घालवण्यासाठी वगैरे म्हणून, कारण मला तशी वेळ पण नव्हती खरं खास्त करण्याची, घरी मुलगी होती, मुलीला सांभाळायला कोण नव्हतं, त्याच्यामुळे नोकरी हा विषय आयुष्यातून कटत झालेला होता. तिला सांभाळायचं, तिला छान हे करायचं हे होतं माझं ध्येय. पण मी घरी जसं छोटं मोठं शिवणकाम वगैरे असं करत होते.
0: अच्छा, मग आता कसं वाटतंय की इतक्या वर्षानंतर जेव्हा तुम्ही हे सगळं शिक्षण घेतलं, जेव्हा प्रत्यक्ष क्लासेस सुरू झाले, जेव्हा सर रात्री क्लासेस घेतात तुमच्या सगळ्यांचे, तर तो अनुभव कसा होता?
1: तो अनुभव जसा आहे आलेला मला आतापर्यंत तो शब्दात व्यक्त करणं कठीण आहे, पण मी आता तो प्रयत्न करते शब्दात व्यक्त करण्याचा. मी जेव्हा त्यांच्याशी जोडल्या गेली, त्यांच्याशी बोलली, तेव्हा त्यांनी मला खूप छान प्रकारे समजावून सांगितलं. मग मी त्यांची एक स्टुडंट म्हणून, स्टुडंट कमी आमच्यात बहीण भावाचं नातं जास्त आहे.
0: बर बर.
1: त्याच्यामुळे मग त्यांनी मग माझ्याकडे स्टुडंट आल्यावर, पहिला स्टुडंट आल्यावर जो काही मला आनंद मिळाला तो मी सांगूच शकत नाही, कारण आयुष्यात कधी हे शिकवलेलंच नव्हतं मी कोणाला. त्याच्यामुळे ते म्हणजे एक वेगळा अनुभव जो म्हणतो आपण आयुष्यात मिळायला हवा होता तो मला या अबॅकस मार्फत मिळालेला आहे.
0: बरोबर. आणि अगदी अलीकडची ही गोष्ट आहे, म्हणजे फार काळ लोटलाय असंही नाही, अगदी 2-3 वर्षापूर्वी
1: 24 आणि 25 म्हणजे आता जस्ट या ऑक्टोबर मध्ये 2 वर्ष झाले मला त्यांच्याशी कनेक्ट होऊन.
0: बर नक्कीच. आणि मग आता सध्या आपल्याकडे किती विद्यार्थी आहेत?
1: माझ्याकडे आता 30 स्टुडंट आहे.
0: अरे वा, खूप छान. आणि कसं वाटतं आता विद्यार्थ्यांना इतक्या वर्षांचा गॅप गेल्यानंतर आपल्या शाळा कॉलेज मधलं आपलं जीवन सवंगडी आपल्या विचारांची माणसं आणि आता इतक्या वर्षानंतर इतकी तफावत असलेली जनरेशन जेव्हा आपण बघतो तेव्हा नेमकं काय वाटतं हे सगळं बघताना?
1: नाही, तफावत तर खूप पडलेली आहे. शाळेत शिक्षणाची पद्धत खूप वेगळी आहे. आमच्या वेळेस कसं होतं, सर समोर दिसले की घाबरायला व्हायचं. आता तर स्टुडंट घाबरत नाहीच आहे, पण शिकवताना एक छान आनंद मिळतो. ते पण आपल्याला तितकाच मान देतात. आपण जर त्यांना 4 गोष्टी चांगल्या सांगायला शिकवलं तर ते पण तन्मयतेने ऐकून घेतात सगळे आपलं टीचर म्हणून.
0: बरोबर.
1: रस्त्यात कुठे भेटले तर ते छान आदराने हाकमारतात टीचर करून, तेव्हा एक वेगळा अजून आनंद निर्माण होतो.
0: नक्कीच. आता ह्या टप्प्यावरती जेव्हा इतक्या सगळ्या मुलांना तुम्ही शिकवता आहात तेव्हा काय वाटतं, रोज जेव्हा इतकी मुलं घरात येतात आणि छान सगळं तुमचं हे शिकवणं सुरू आहे, त्यांच्यातली प्रगती कशी आपण बदलताना बघताय?
1: नाही, प्रगती होते, पण त्याच्यापेक्षा जेव्हा एखादे पॅरेंट्स येऊन सांगतात की मॅडम आज तुम्ही जी काही त्यांना एक गोष्ट सांगितली आहे त्याच्यावरून त्यांना जो फरक पडला आहे किंवा ते अभ्यास, कारण नुसतं शिकवणं नसतं त्याच्यामध्ये, आम्ही रोज त्यांच्याकडून श्लोक पाठांतर करणं वगैरे हे पण आमच्या एकीकडे सुरू असतं.
0: अरे वा.
1: जसं आता मी मध्ये मुलांकडून रामरक्षा करून घेतली. आधी मुलं म्हणत नव्हते, आता घरी जाऊन रोज देवाजवळ दिवा लावला की ते रामरक्षा म्हणायला लागले. जेव्हा ते पॅरेंट्स येऊन आपल्याला सांगतात ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की चला आपण काहीतरी मुलांना शिकू शकतो आहे.
0: खरे खरे.
1: आणि त्याचा उपयोग ते घरी करून दाखवतात. आई वडिलांनाही त्याचा अभिमान वाटतोय की चला आमची मुलं रामरक्षा म्हणायला लागले आता तवा म्हणून.
0: खरे. नक्कीच. म्हणजे फक्त शिक्षण आपण जे व्यवहारात उपयोगाला येणार आहे ते नाही, तर आपण त्यांना मनानंही आपण त्यांच्या मनाचा सुद्धा विचार करताय, त्यालाही संस्कारक्षम करण्याचा प्रयत्न करताय. आणि इतक्या छान पद्धतीनं शिकवणं मला वाटतं सगळीकडेच सगळ्यांना जमतं असं नाहीये. आणि मला एक पुढचा प्रश्न उत्सुकता म्हणून नक्कीच आपल्याला विचारायला आवडेल की वेळ यापूर्वी कसा मॅनेज करायचा किंवा कसं सगळं पुढे न्यायचं असा प्रश्न तुम्हाला होता. आता परिस्थिती बदललेली आहे, तर आता आपण काय सांगाल, ही वेळ आता कशी चालू आहे सध्या?
1: आज तर वेळ पुरत नाहीये मॅडम, असं झालेलं आहे.
0: बर
1: काय, सरांनी आम्हाला बरंच काही काही वेगळं वेगळं पण शिकवलंय. जसं नुसतं एक अभ्यासच नाहीये, त्याच्या जोडीला ते आम्हाला काही असे वेगळे वेगळे पझल पण सांगतात आहे, क्यूब शिकवतात आहे. ते पण मी मुलांना एक हाऊस म्हणून शिकवते आहे. आणि आमची फॅमिली पण खूप मोठी आहे की मला घरच्या मुलांनाही शिकवण्यात माझा वेळ जातोय
0: त्याच्या.
1: आता वेळ पुरत नाही असं झालेलं आहे माझ्याकडे.
0: नक्की नक्की, खूप छान वाटलं ऐकून. आणि खरोखर ज्या पद्धतीनं आता ही तुमची सेकंड इनिंग सुरू झालेली आहे मला वाटतं त्याच्यासाठी ही तुम्हाला मिळालेली एक संजीवनी असं म्हणायला मुळीच हरकत नाही.
1: काहीच हरकत नाहीये. पण याच्यासाठी ना मी अगदी सर्वस्वपणे हे नरेंद्र निकुंभ सर आणि नंदिनी मॅडम यांची आभारीच आहे या बाबतीत, कारण त्यांचे व्हिडिओ मला दिसले म्हणून मी हा विचार करू शकली आणि पुढे जाऊ शकली. शिवाय जे इतरही टीचर्स आहेत त्या पण एकदम, म्हणजे जर आपल्याला काही प्रॉब्लेम आला आणि कधी कधी आपण नाही पोहोचू शकलो सरांपर्यंत तर कोणीही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. म्हणजे ते एक परिवाराचं नातं निर्माण झालेलं आहे पूर्ण. त्याच्यामुळे तिथे असं आपल्याला आपली जी अडचण किंवा काही प्रॉब्लेम असेल तो शेअर करण्याची पण कधी आपल्याला भीती वाटत नाही. आपण हे जर शेअर केलं तर कोणी आपल्याला काही म्हणेल का, कोणी काही हसेल का,
0: ही
1: जी एक भीती असते मनामध्ये ती तिथे नाही आहे आमच्या जवळ.
0: नक्कीच, खूप छान वाटलं.
1: शेअर करतो अगदी.
0: खरे खरे. आणि मला वाटतं प्रत्येक शिक्षिका हेच सांगते की आमचं एक छान कुटुंब तयार झालेलं आहे. आमच्या रोजच्या व्यवहारात किंवा आमच्या आजूबाजूची आमची घरची माणसं जरी असली तरी सुद्धा हे कुटुंब काही वेगळं आहे आणि त्याच्यात आम्ही खूप छान रमलेलो आहोत. खूप छान पद्धतीने सगळ्यांशी संवाद साधतो आहोत. प्रत्येक जण एकमेकींसाठी मदत करतोय, धावून येतंय. आणि सरांबद्दल तर कायमच प्रत्येक जण भरभरून बोलत असतंच. आता मला पुढे आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही अबॅकस शिकल्या तेव्हा अबॅकसचं काय वेगळे पण आपण सांगू शकाल सगळ्यांना?
1: हा, अबॅकसचं वेगळे पण म्हणजे काय, जसं आता लोकांमध्ये एक समज निर्माण झालाय अबॅकस म्हणजे गणित, ते तर आहेच, त्याच्यात तर काही वादच नाहीये अबॅकस म्हणजे गणित. पण आपण अबॅकस शिकताना मुलांचे जे डेव्हलपमेंट होते, ब्रेन डेव्हलपमेंट म्हणा किंवा त्यांचा एका म्हणजे एका ठिकाणी बसण्याची क्षमता पण त्यांची त्याच्यामुळे वाढते. कारण मुलं कसे 5 मिनिटं बसले की इकडे वळ तिकडे वळ करतात, पण त्याच्यामुळे त्यांची ती वाढते. गणित तर हा विषय आहेच, काही त्याच्यात हेच नाही, पण ब्रेन डेव्हलपमेंट पण त्यांची खूप मोठ्या प्रमाणात होते त्याच्यामुळे.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे लहानपणी जेवढ्या तुम्ही लवकर शिकायला सुरुवात कराल ना, त्याचा इफेक्ट जास्त तुम्हाला स्टुडंटवर दिसतो.
0: खरे, नक्कीच. आणि खरोखर खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आता मला असा शेवटचा प्रश्न हाच विचारायचा आहे की आणखीन या ठिकाणी किंवा आणखीन मुलांसाठी आपल्याला काय करण्याची इच्छा आहे?
1: हा, मुलांसाठी जसं आता मी त्याच्या आधी पण तुम्हाला एक सांगू इच्छिते, कारण हा शेवटचा प्रश्न आहे म्हणून.
0: बर.
1: जसं आता आम्ही नाशिकला वगैरे जातो काही कार्यक्रमानिमित्त वगैरे, सर आमची एवढी काळजी घेतात की आम्ही रेल्वेत कुठे आहे सध्या, घरी केव्हा पोहोचलो वगैरे, एवढं म्हणजे हे कुटुंब निर्माण करण्याची त्यांनी जी क्षमता ठेवली आहे आणि त्याच्यावर ते चालतात आहे, त्यांचे खरंच त्याच्या बाबतीत आभार आहे अगदी, आणि व्यासपीठ पण निर्माण करून दिल्याबद्दल. आता राहिला तुमच्या प्रश्नाचं, तर जे तळागाळातले मुलं आहे त्यांच्यापर्यंत जर मला माझ्या तब्येतीने साथ दिली तर काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे आणि ते मी करेल.
0: बर, नक्कीच.
1: आणि आता माझं 60 व्हायला आलाय.
0: बर बर बर. अरे वा अरे वा, खूप छान. आणि अर्थात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे, तुमची छान प्रगती होच आणि तुमची तब्येत सुद्धा उत्तम राहो, जे काही तुमच्या मनात आहे ते सगळं पूर्ण हो, अशीच मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. आणि या वयामध्ये जे काही तुम्ही छान मुलांमध्ये रमलेले आहात, त्यांना शिकवत आहात आणि त्याच्यातनं तुम्ही सुद्धा नवीन नवीन शिकत आहात, हे शिकण्याची जी वृत्ती आहे ही कायम तुमची अशीच राहो, भरभरून तुम्हाला आनंद मिळो, हीच आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आज आपण इतका छान संवाद साधला, तुमच्याशी बोलण्याची संधी आम्हाला सुद्धा मिळाली, त्याच्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
1: मी पण सर्व टीम, तुमच्या टीमचे आणि आमच्याही टीमचे सगळ्यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानते, सरांचे आणि मॅमचे खास करून.
0: नक्कीच, धन्यवाद.
1: धन्यवाद मॅम.

0: मंडळी मैत्रकट्टा या कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. श्रोतेहो, मागच्या भागात आपण आपल्या नाशिकमधले सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक केदार कुलकर्णी आणि त्यांचे वडील श्रीयुत रवी कुलकर्णी यांच्याशी संवाद साधत होतो. त्याच संवादाचा, त्याच मुलाखतीचा उत्तरार्ध आम्ही आता आपल्या पुढे घेऊन आलेलो आहोत.
1: विलास पाटणकरांच्याकडे तबला शिकला त्यांना, आणि मग त्याच्या आईला अनुराधा कुलकर्णीला असं वाटलं की त्याला आता गाणं शिकूया. मग ती एक दिवस त्याला घेतले, आणखीन गेले. विलास पाटणकरांनी सुचवलं की आशिष रानडे यांच्याकडे घेऊन जा. मग तिकडे गेल्यानंतर आशिषने ह्याची अवस्था बघितल्यानंतर ते म्हणे की हा शिकणार कसा, लिहून घेता येत नाही, नोटेशन्स घेता येत नाहीत, आरवावर लिहून घेता येत नाहीत, स्वर लिहून घेता येत नाहीत, कसं शिकणार हा. मग त्याच्या आईनं सांगितलं की ह्याला नुसतं बसू द्या एक महिनाभर, मग नंतर ठरवू आपण काय करायचं.
0: बर.
1: आणि आश्चर्य म्हणजे त्या काळामध्ये जो राग चालू होता तिथं त्या क्लासमध्ये,
0: बर,
1: एक महिन्यानंतर केदारनं तो राग तसाच तसा आशिष रानडेनं म्हणून दाखवल्यानंतर ते म्हटलं तू आता माझा रेग्युलर विद्यार्थी. आणि असं करून गाण्याच्या देखील सहा परीक्षा विशेष गुणवत्तेनं पास झालेला आहे. तिथं पण हाच विषय होता, लेखनिक. मग ते क्लासमधलाच कोणतरी लेखनिक म्हणून जायचा.
0: बरोबर.
1: आणि त्याची मध्यमा पूर्ण झालेली आहे.
0: बर.
1: आणि आता तो याचा विशारदची तयारी करतोय, म्हणजे तो एक दोन वर्षामध्ये संगीत विशारद होईल.
0: क्या बात है.
1: तर त्यामुळं, आणि दुसरी गोष्ट काय आहे की आशिष रानडेंचं मार्गदर्शन हे इतकं सुंदर आहे. त्यांचं गुरुकुल आहे. गुरुकुल म्हणजे फुल टाइम विद्यार्थी. कधीही विद्यार्थी तिथं पडून असतात. तिथे जा, तिथं कोणाचं तरी गाणं चालू असतं, कोणतरी कोणाला तरी मदत करत असतो. स्वतः आशिष दिवसातले घरात काही थांबत नाही, तिथेच त्या गुरुकुलामध्ये असतात. आणि त्यांची आणखीन केदारची भट्टी इतकी छान जमलेली आहे की काही वेळेला ते म्हणतात, गमतीनं असेल पण ते म्हणतात की माझं गाणं ऐकायचं आहे तुम्हाला, केदारचं ऐका. इतकी छान कॉम्प्लिमेंट त्यांच्याकडनं मी अनेक वेळेला ऐकलेली
0: आहे.
1: त्यामुळे त्या दोघांचं, आशिषचं तर त्यांची चिकाटी जिद्द काय विचार नका. आणि 5 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलापासून ते 60-70 वर्षाच्या तरुणांच्या पर्यंत ते एकाच तन्मयतेनं शिकवतात. त्यांच्या ऑनलाईन क्लासेस चालू आहेत परदेशात. आताच सूरविश्वासमध्येच त्यांच्या एका शिष्येचं गाणं झालं. ती US मध्ये असते, ऑनलाईन शिकते. एक महिना नाशिकमध्ये येते. आई वडील, आई आणखीन मुलगी दोघेच जण येतात. एक महिनाभर कुठेतरी हॉटेलमध्ये वगैरे थांबतात आणि मग 1-to-1 त्यांचं गाण्याचं प्रॅक्टिस होते. शिकते पुढचं आणि मागचं जे आहे त्याची उजळणी करून ती आहे. त्यामुळे मी आशिष म्हणजे हा त्याचा आता अविभाज्य अंग झालेला आहे.
0: नक्की, खूप छान, खूप छान. आणि मला वाटतं जसं जसं तुम्ही मार्ग शोधत गेले तसं तसे मार्ग मिळत गेले. आणि तुमच्या पत्नीचा तुम्ही उल्लेख केला तर अर्थातच तिची साथ खूप महत्वाची आहे. आणि ज्या पद्धतीने तिनं हे सगळं स्वीकारलं आणि स्वीकारून ती फक्त ती शांत बसल्या नाहीत, त्याचा त्यांनी त्या पद्धतीनं उत्तमोत्तम प्रयास आपल्या मुलासाठी त्यांनी केले.
1: तिचं जे योगदान आहे ह्या सगळ्या केदारच्या ह्याच्यामधलं ते अफाट आहे. त्याला कुठल्याही पद्धतीचं मी काही एक मोजमाप नाही लावू शकत. केवळ ती होती, कारण मी नोकरीला होतो, संध्याकाळी 7-8 वाजता घरी यायचं, 8-10 तासाची नोकरी करून. आणि त्या काळामध्ये आम्ही दोघे एकमेकाला साथ देत होतो, मानसिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या.
0: बरोबर.
1: एकमेकाला साथ देत त्याला कसा वाढवायचा ह्याचा विचार करायचो. तिचा ऍक्टिव्ह सहभाग त्याच्यामध्ये प्रचंड होता, खूपच मोठा होता त्याच्यामध्ये.
0: खूप छान. आणि मला वाटतं अशामुळेच सगळ्या गोष्टी उत्तमरित्या आपण काय म्हणतो ना त्याला टॅकल करू शकतो किंवा तिथे काहीतरी मार्ग शोधू शकतो.
1: खरी गोष्ट.
0: सूरविश्वास जसा तुमचा संपर्क आला तर तो अनुभव कसा होता?
1: सूरविश्वासचे जे कार्यक्रम सकाळचे व्हायचे त्याचे नोटिफिकेशन मला यायचे. ह्याची आई असताना मी, ती आणखीन केदार असे तिघेही त्या कार्यक्रमाला सकाळी 7 वाजता जायचो. आणि तिथं अनेक कार्यक्रम आम्ही अटेंड केलेले आहेत. तिला मध्यंतरी एक दुर्धर आजार झाला, गर्भाशयाचा कॅन्सर झाला, तो थर्ड स्टेज पर्यंत लक्षात पण आला नाही. अतिशय सशक्त असल्यामुळे कदाचित तिला ते जाणवलं पण नसेल की पोटात असं काहीतरी गडबड चालू आहे म्हणून. आणि ते डिटेक्ट झाल्यानंतर तो थर्ड स्टेजला आहे हे कळलं. आणि जवळजवळ 7-7.5 महिन्याचा लढा देऊन कोणत्याही प्रकारचं हे न ठेवता ती निघून गेली. आणि मग मध्ये 2-3 वर्षाचा म्हणजे 8 एप्रिल 2021 ती गेली. आणि त्याच्यानंतर मग सूरविश्वासच्या कार्यक्रमांना जाणं आमचं थोडंसं कमी झालं. पण ह्या आशिषच्या शिष्याच्या निमित्तानं आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो. आणि मग मी आणखीन केदार कार्यक्रम संपल्यानंतर असे बाहेर पडत होतो, त्यावेळेला समोरून विश्वासराव ठाकूर आले आणि ते आम्हाला ओळखत होते चेहऱ्यानं. आणि मग केदारला त्याने ओळखलं, आणखीन ते म्हणले काय केदार खूप दिवसानंतर आलास तू. मग मी त्यांना सांगितलं असं असं झालं मधल्या काळामध्ये त्याच्या आईचं निधन वगैरे झालं, त्यामुळे आमचं थोडस घर डिस्टर्ब झालं आणि आम्हाला येता नाही आलं, पण आता म्हटलं आम्ही रेग्युलर येऊ. मग त्यांनी चौकशी केली हा काय करतो. मी म्हटलं तो आशिषचा शिष्य आहे. आशिष होताच, आशिषचा शिष्य आहे आणि मध्यमापूर्ण त्याची परीक्षा पास झालेला आहे, उत्तम गातो. अरे मग सूरविश्वासच्या मंचावरती कसं काय आला नाही हा अजूनही? म्हटलं आला नाही हे बरोबर आहे. त्याने ताबडतोब विनायक रानडेंना बोलवला.
0: बर,
1: विनायक पुढच्या महिन्यात त्याचा कार्यक्रम घे. विनायक म्हणे पुढच्या महिने 2 महिने बुक आहेत. ठीक आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये घे.
0: बर,
1: मग विनायकराव, मी, स्मिता मालपुरे, आशिष असे चौघांचं एकमेकाबरोबर कोऑर्डिनेशन करून 21 तारखेला त्याचा कार्यक्रम निश्चित केला. 21 आणि त्या दिवशी सर्वपित्री अमावस्या होती.
0: हो,
1: आणि त्या दिवशी तो कार्यक्रम झाला. इतका सुंदर कार्यक्रम झाला म्हणजे तिथं आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. त्याचं गाणं ऐकून म्हणजे इमोशनल भाग बाजूला ठेवला तरी ह्या अशा परिस्थितीमध्ये एखादा मनुष्य अशा पद्धतीनं कुठल्याही हातात, म्हणजे स्मिता मालपुरे तर म्हणे की मी हे तर निवेदन करायला उभी राहिले परंतु काय कोणते शब्द मला अडखळले तर मी मोबाईलमध्ये बघते. हा तासनतास विलंबित ख्याल गातो, मोठे ख्याल गातो आणि त्याच्यातला एक स्वर इकडे तिकडे होत नाही, त्यामुळे त्या अगदी भावुकून गेलेल्या होत्या. त्यामुळं डॉक्टर शिंपी झाले, विनायकराव झाले, विश्वासराव झाले, स्मिता आणि त्यांची पूर्ण टीम, इतका जबरदस्त कार्यक्रम झाला. मोठे मान्यवर उपस्थित होते, विनायकराव गोविलकरांच्या सारख्या अर्थतज्ञ उपस्थित होते, त्यांनी कौतुक केलं असं. तर त्यामुळं सूरविश्वास हा त्याच्या एकूण करिअर मधला असेल, एकूण ही जी त्याची स्वरांची वाटचाल आहे, ह्या सगळ्या स्वरांच्या वाटचालीमधला तो एक त्याचा माइलस्टोन म्हणूया, मैलाचा दगड म्हणूया. आणि त्यामुळं सूरविश्वास फारच इफेक्टिव्ह हे झाला आणि कदाचित त्यामुळंच मी आता ह्या स्टुडिओमध्ये आहे.
0: अगदीच अगदीच, आणि अर्थातच केदारचं योगदान त्याच्यात मोठं आहेच की तो उत्तमरित्या सगळं आत्मसात करतो, त्याची स्मरणशक्ती उत्तम आहे आणि केवळ ऐकण्याची जी त्याची एक क्षमता आहे त्याच्यामुळेच तो इथपर्यंत पोहोचला.
1: विश्वासनी त्या दिवशी एक फार छान वाक्य बोलले कार्यक्रमामध्ये झाल्यानंतर.
0: बर,
1: तुम्हाला सगळ्यांना डोळे आहेत पण दृष्टी नाहीये, ह्याला दृष्टी नाहीये पण डोळे आहेत. आणि त्यामुळं तो जे काही कॉन्सन्ट्रेशन, आणि दुसरी गोष्ट काय आहे की केदार मुळातच संन्यस्त वृत्तीचा आहे, त्याला कोणत्याही प्रकारची वासना नाहीये. त्यामुळं पैसा, अडका, धन, दौलत, सोना, नाणं ह्या सगळ्या गोष्टींच्या पासून तो दूर आहे. त्याला कुठलंही मोह नाहीये.
0: बरोबर,
1: म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, माया हे सगळे षडविकार जे आहेत त्या सगळ्यांच्या पासून केदार दूर आहे. दुसरी गोष्ट की त्याच्या तो लहानपणापासून अगदी पूजनीय अशा व्यक्तींच्या संपर्कात आहे, त्यांच्या वरदहस्त त्याच्या डोक्यावरती आहे. म्हणजे त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर भाऊ महाराज स्वर्गे, त्यांचा रंगावधत आश्रम आहे तळेगावला. नंतर प्रतापे महाराज, जे नर्मदेच्या किनारी भालोद म्हणून गाव आहे त्या ठिकाणी मोठा आश्रम आहे, त्यांचं जाणं येणं आमच्या घरी नेहमी असायचं. आणि त्या आमच्या उद्वेगाच्या काळामध्ये त्या दोघांनी आम्हाला खूप सावरलं, म्हणजे सावरणारे खूप लोक होते, नाही अशातला भाग नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या दोन्ही फॅमिलीजमध्ये त्याच्याबद्दलचा ऍक्सेप्टन्स जो आहे तो प्रचंड आहे.
0: बरोबर,
1: केदार हे सगळ्यांचं अगदी, म्हणजे लहान लहान मुलं देखील त्याला इतकं छान सांभाळतात ना, त्यामुळे तो हे आहे त्याच्याकडे. त्याचं दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचा मोठा भाऊ सारंग, तो MG ऑटो मध्ये कामाला आहे. त्याची वहिनी मेनका, ती मुळात तिचं माहेर बिहार मधलं आहे.
0: बर,
1: महाराष्ट्रीयन नाहीये ती, पण उत्तम मराठी बोलायला लागली आता ती.
0: बर,
1: आणि त्यांचा म्हणावा तर प्रेमविवाह किंवा हे असं झालेलं आहे, परंतु लग्नाच्या आधी केदारची परिस्थिती सारंगनं तिला सांगितलेली होती. ती सांगितल्यानंतर तिचं एक वाक्य फार महत्वाचं, ती जास्त बोलली नाही. ती म्हणे मागे पुढे आपल्याला मुलं वगैरे होतील ती गोष्ट वेगळी, पण केदार माझा पहिला मुलगा असेल.
0: बर, अरे वा, खूप.
1: आणि इतकी सुंदर हँडल, आणि त्या दोघांचं म्हणलं बॉन्डिंग जे आहे ना इतकं जबरदस्त आहे, छानपैकी हे करतात. ती जर कधी चुकून रागावली त्याच्यावरती काही कारणानं वगैरे, जवळ जातो, डोकं वगैरे दाबून देतो आणि मग ते लगेच मिटून जातो तो प्रकरण. असं ते फार सुंदर त्यांचं हे आहे एकमेव. आणि लांब कशाला, माझा नातू आहे अवघा 7 वर्षाचा आहे राजस म्हणून, तो देखील इतकं छान त्याला सांभाळतो. म्हणजे आम्ही घरी जर नसलो ना तो त्याचे सगळे त्याला काय पाहिजे असेल नको असेल ते सगळे हे करत, त्यामुळे ते जे जबरदस्त बॉन्डिंग आहे आमच्या पाच जणांच्या मध्ये एक सुंदर असं बॉन्डिंग आहे.
0: नक्की नक्की खूप छान वाटलं हे सगळं ऐकून, आणि अर्थातच मला वाटतं याच्यामुळे सगळ्या श्रोत्यांना आणि किंवा अशी परिस्थिती ज्या पालकांबरोबर सध्या असेल किंवा घडून गेलेली आहे किंवा जे याच्यातनं मार्ग शोधतात अशा सगळ्यांसाठी आजचा हा कार्यक्रम खूप प्रेरक ठरतोय. आणि हे खूप छान आहे की तुम्हाला सगळे जास्त सपोर्टिव्ह मिळाले, तुम्ही कुठे अडकून बसला नाहीत, कुठेही तिथे हताश झाला नाहीत, मार्ग सतत शोधत गेलात आणि मार्ग सापडत गेलेत.
1: हे कसं आहे आता त्याचा कार्यक्रम तिथं सूर्यविश्वास मध्ये आहे असं म्हटल्यानंतर त्याचे माझे मोठे बंधू आणि त्यांची आमच्या वहिनी हे धावत धावत पुण्यावरनं कार्यक्रमासाठी खास आले.
0: अरे वा,
1: माझा साडू आहे राजू गरुड तो पुण्यावरनं कार्यक्रमासाठी खास आला.
0: बर,
1: केदारच्या प्रेमापोटे. केदार कसा गातोय आणि असा फुलफ्लेज कार्यक्रम आमच्या घरात पण झालेला नाही, त्यामुळे केदार आता कसा गातोय तो गातोय सगळ्यांना माहिती आहे, पण कसा गातोय चला बघूया म्हणून ते पुण्यावरनं आले. नंतर ह्या सगळ्या प्रवासामध्ये अनेक लोकांची साथ लाभली. त्या साथीमध्ये ह्याची मावशी आहे इथं नाशिकमध्येच, किंवा त्याचे काका काकू विठ्ठल कुलकर्णी अश्विनी कुलकर्णी हे दोघे या ठिकाणी आहेत, त्यांची मुलं, ह्या सगळ्यांची साथ पण खूप मोठ्या मुलाची होते. त्याचं कारण असं की आम्हा दोघांना कुठे जायचं असेल दोन चार दिवस कुठे फिरायला वगैरे जायचं असेल किंवा हे, तर केदारला इतक्या लाडानं ते ठेवायचे स्वतःकडे, म्हणजे त्यांच्यामध्ये आमच्याकडे राहू दे आमच्याकडे राहू दे अशा पद्धतीचं त्यांचं हे होतं. त्यामुळं त्याचं अजूनही तो जातो त्यांच्याकडे, सकाळी जातो दिवसभर त्याचे सगळे लाड पुरवतात आणि मग तो संध्याकाळी रात्री, कारण काय तिथे मग काही गोष्टींची सवयी ह्या घराची जी झालेली आहे ते हे आहे. आणि तसा तो खूप इंडिपेंडेंट आहे, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला एक दोन गोष्टींच्या मध्ये मदत करावी लागते, म्हणजे त्याला म्हणजे त्याच्या आता ते दाढी वगैरे करता येत नाही त्यामुळे ती करावी लागते, किंवा त्याला ब्रशला पेस्ट लावून देणं, तेवढे दोन कामं झाली की तो दिवसभर इंडिपेंडेंट असतो, जेवायला वाढून देणं अशा पद्धतीनं. त्यामुळं हे जे म्हणतात की ह्या सगळ्या लोकांनी आम्हाला जो सपोर्ट केला, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं वाटतं की अशा मुलांच्या आई वडिलांना समाजच नाकारतो बऱ्याच वेळेला, पण तसं नाही झालं. आमच्या दोन्हीकडच्या कुटुंबांचं भयंकर साथ मिळाले आम्हाला. एकदा तर तो पुण्याला 15 दिवस मावशीकडे जाऊन राहून आला.
0: अरे वा, अरे वा, खूप छान.
1: आणि तिच्या दोन्ही मुली त्याच्याबरोबर, म्हणजे ते 15 दिवस मी ज्या वेळेला आणायला गेलो त्यावेळेला त्या काका राहू दे ना अजून 15 दिवस.
0: खूप छान वाटलं हे सगळं ऐकून, आणि नक्कीच प्रत्येकाची दृष्टी या कार्यक्रमाच्या मुळे बदलायला मदत झालेली असेल, की ज्या ज्या पालकांना अशा गोष्टी फेस करायला लागतात ते स्वतःच कुठेतरी त्रासलेले असतात, हरवलेले असतात, आणि बऱ्याचदा अशा वेळेस अशा गोष्टी समोर आणणं सुद्धा त्यांना कुठेतरी ते ऑकवर्ड होतात. पण मला वाटतं हे सगळं दूर सारून फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या मुलांसाठी जेव्हा आपण स्वतः लढायला तयार होतो तेव्हा मला वाटतं ती सगळ्यात मोठं उचललेलं पाऊल असतं. आणि
1: मी ज्या वेळेला हा मुलाखतीचा कार्यक्रम, म्हणजे मीच हरिभाऊ कुलकर्णींच्या मागे लागलो तुमचे स्टेशन डायरेक्टर, की बाबा ह्याच मुलाखत मला द्यायची, म्हणे का बरं कार्यक्रम तर त्याचा झाला, म्हटलं का बरं. ह्या निमित्तानं मला अशा ज्या पालकांना अशी मुलं आहेत त्यांना संदेश म्हणणार नाही, तेवढा मोठा मी नाहीये, पण एवढंच सांगण्याची माझी इच्छा आहे की तुम्ही त्या मुलाला घेऊन परमेश्वराला दैवाला तुमच्या नियतीला ह्याला त्याला दोष देत बसू नका.
0: बरोबर,
1: ते एक नॅचरल ऍक्सिडेंट आहे तो,
0: खरं.
1: पण असं जर तुमच्या बाबतीत घडलं तर तुम्ही स्थिर व्हा स्वतः आणि त्या मुलाला स्थिर करण्याचा प्रयत्न करा.
0: बरोबर,
1: आणि मग मी जशा पद्धतीनं असे अनेक मार्ग जे चोखाळले, वैद्यकीय मदत असेल,
0: बरोबर,
1: सांगितलं.

0: उघडेल आणखीन तो तुम्हाला मदतीचा हात पुढे करेल.
1: बरोबर.
0: तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही महत्वाचं की ह्यांना अहो मी अशी कुटुंब पाहिलेली आहेत की ह्या मुलांना घेऊन कौटुंबिक कार्यक्रमाला सुद्धा जात नाहीत.
1: हो बरोबर.
0: त्या दृष्टीनं मी त्या प्रबोधिनीमध्ये माझा संपर्क होता तोपर्यंत काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पण काय होतं की वरच्यावर तेच ते आघात सहन करत ते अनेक पालक असे बधीर होऊन जातात. पण ते आवश्यकता नाहीये, कारण काय शेवटी तुम्हाला त्याला सांभाळायचं आहे.
1: बरोबर.
0: तर ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यासाठी वेळ काढा, वेळ घालवा, बाहेरच्या लोकांची मदत घ्या.
1: बरोबर.
0: त्या मुलामध्ये जे काही सुप्त गुण असतात ते एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करा.
1: नक्कीच.
0: तो कदाचित केदारनं जसं आम्हाला आज आमची ओळख काय केदारचे आई वडील अशी आमची ओळख आहे, आमचा मुलगा केदार नाहीये, केदारचे आई वडील ही आमची ओळख आहे, तो कदाचित तुम्हाला जास्त चांगल्या प्रकाशात सामान्य मुलांच्या पेक्षा जास्त प्रकाशात आणेल.
1: बरोबर.
0: आणि मग हे जे आहे की ती दृष्टी आणा, मदत घ्या. आणि मी तर सांगेन अशा कोणाला जर काही मदत लागली तर मी देईन त्यांना ती.
1: नक्की.
0: माझ्या अनुभवातनं जे काही शक्य आहे ती सगळी मदत करायची माझी तयारी आहे.
1: क्या बात, खूप छान. आणि खरंच खूप छान वाटलं हे सगळं ऐकून की ज्या ज्या पद्धतीनं काही अडचणी जेव्हा माणसाच्या आयुष्यात येतात तेव्हा खरोखर कुठेतरी अडकल्यासारखं होतं, कुठेतरी त्रासल्यासारखं होतं, पण त्याच्यावर मात करत पुढे चालत राहणं हेच आपल्या हातात असतं आणि मार्ग सापडत जातात, फक्त ते शोधावे लागतात. आणि मुख्य म्हणजे याच्यामध्ये परिस्थितीचा स्वीकार ही पहिली पायरी असते आणि ती जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपोआपच सगळे दरवाजे उघडत जातात. केदारजींच्या गाण्याचा इतका उल्लेख आपण केलेला आहे, सूरविश्वासच्या माध्यमातून अनेक श्रोत्यांनी ते त्यांना दाद सुद्धा दिलेली. नक्कीच आता रेडिओवरनं सुद्धा हे गाणं लोकांना ऐकण्याची इच्छा आहेच आहे, तर नक्कीच आपण त्यांचं सुद्धा एक गाणं छान आता ऐकूया.
0: पण त्याच्या आधी मला एक थोडस काही लोकांचे आभार मला नक्की मानायचे आहेत. आभार मानणार नाही, त्यांच्या ऋणात राहणं मी प्रेफर करेन. विश्वासराव ठाकूर आहेत ज्यांनी ते अचानक त्याचा कार्यक्रम ठरवून त्याला ती संधी दिली. विनायक रानडे आहेत ज्यांनी उत्तम आयोजन केलेलं होतं. स्मिता मालपुरी आहे ज्यांनी आपल्या वाणीतनं केदारला उभा केलेला होता सगळ्या श्रोत्यांच्या समोर. आशिष रानडे आणखीन विलास पाटणकर यांच्या तर ऋणच आहेत माझ्यावर. केदारला जे काय त्यांनी हे केलं ते मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी तुमचा आभारी आहे, हरिभाऊ कुलकर्णींचा आभारी आहे.

0: श्रोतेओ नमस्कार. आज मी मुंबईला आहे आणि रुईया कॉलेजमध्ये आले. आज भेटणार आहे डॉक्टर वैशालीताई दापके यांना. त्या संस्कृत विषयात त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं आहे. त्यांनी PhD केलेलं आहे संस्कृतमध्ये. अनेक चर्चासत्रात त्यांनी मार्गदर्शन केलंय, पेपर प्रेझेंटेशन केलंय, मार्गदर्शिका म्हणून त्या आता काम करतायत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सुद्धा त्यांचं मार्गदर्शन आहे. पेपर प्रसिद्ध झालेले आहेत. संस्कृत विषयावरचं प्रेम आणि गाढा अभ्यास त्यांचा आहे. चला संस्कृत शिकूया किंवा शंकराचार्यांचं योगदान आणि तिसरं गायत्री परमो मंत्र हा, ही तिन्ही पुस्तकं, या तिन्ही पुस्तकांच्या त्या सहलेखिका आहेत. तसंच आविष्कार तर्फे झालेल्या दुर्गा झाली गौरी या नृत्य नाट्य प्रयोगामध्ये जवळजवळ 50 प्रयोगामध्ये त्यांचा सहभाग आहे. म्हणजे नाटक, संगीत आणि संस्कृत या तिन्हीचा अभ्यास त्यांचा दांडगा आहे. आणि संस्कृतचं आता सध्या त्या अनेकांना मार्गदर्शनही करत आहेत. त्यांच्याशी आज भेटूया आणि बोलूया. नमस्कार वैशालीताई.
1: नमस्कार सुषमाताई.
0: मला तुमच्याशी भेटायला आणि बोलायला फार आवडणार आहे, कारण तुमचा संस्कृतचा गाढा अभ्यास आहे आणि संस्कृतमध्ये इतक्या विविध गोष्टी आहेत. पण आज आपण स्तोत्र या संदर्भामध्ये बोलणार आहोत किंवा माहिती करून घेणार आहे मी, आणि आमच्या श्रोत्यांना सुद्धा ती चांगली माहिती ऐकायला मिळणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला थोडासा प्रश्न विचारते की आपल्या बालपणाबद्दल सांगा.
1: मी ठाण्यातच जन्मले, वाढले आणि आताही ठाण्यातच राहते. ठाण्याच्या शिवसमर्थ विद्यालयात मी शिकले आणि माझं महाविद्यालयीन शिक्षण झालं ते रुईया कॉलेजमध्ये, आणि पदव्युत्तर शिक्षण माझं मुंबई विद्यापीठात झालेलं आहे. MA आणि PhD दोन्हीही माझ्या पदव्या ह्या मुंबई विद्यापीठातून मी प्राप्त केलेल्या आहेत.
0: अरे वा, पण संस्कृत विषयाची आवड कशी लागली?
1: मी शाळेत असताना पटवर्धन बाईंकडे शिकवणीला जात असे आणि त्या स्वतः MA होत्या आणि त्याही MA मध्ये पहिल्या आल्या होत्या. त्याही सुवर्ण पदक त्यांनी प्राप्त केलं होतं. त्या संस्कृत विषयी खूप भरभरून बोलत असत, म्हणजे शालेय अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन. तेव्हापासून मला संस्कृत मध्ये उत्तम गुण प्राप्त व्हायला लागले आणि संस्कृतची आवड मला त्यांच्यामुळे निर्माण झाली. आणि मग शाळेत असतानाच जवळजवळ मी निश्चित केलं होतं की मला पुढे संस्कृत विषय घेऊनच अधिक अभ्यास करायचा आहे. याला जोड मिळाली ती म्हणजे भातखंडे सरांची, की ते विद्यापीठात रजिस्ट्रार होते, परंतु त्यांनीही संस्कृतमध्ये PhD केलं होतं आणि ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असत. त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि त्यांनी संस्कृत विषयात खूपच रस निर्माण केल्यामुळे मग मी महाविद्यालयात पुढेही संस्कृत विषय घेतला आणि त्यातच PhD पर्यंत माझं शिक्षण मी पूर्ण केलं. ह्या सगळ्या प्रवासात मला बाकरे मॅडम, कुलकर्णी सर आणि माझ्या PhD मार्गदर्शिका प्रोफेसर डॉक्टर सिंधू डांगे यांचं अमूल्य सहकार्य मिळालं आणि भातखंडे सरांचं तर सतत मार्गदर्शन मला मिळत होतं.
0: अरे वा, म्हणजे शाळेमधल्या बाईंनी MA मध्ये सुवर्ण पदक मिळवलं तसं त्यांच्या विद्यार्थिनी, म्हणजे तुम्ही सुद्धा MA ला सुवर्ण पदक मिळवलं आणि मग पुढे PhD केलं आणि खूप तुमचा गाढा अभ्यास आहे. खरं खूप गोष्टी संस्कृत मधल्या जाणून घ्यायच्या आहेत, पण त्या एका मुलाखतीत मावणार नाही. पण आज बोलणार आहे की स्तोत्रांच्या बद्दल बोलणार आहे की स्तोत्र कशाला म्हणतात. खूप स्तोत्र आहेत लिहिलेली, पण कशाला म्हणतात स्तोत्र?
1: स्तोत्र शब्दाची सोपी व्याख्या म्हणजे स्तुती. याची व्युत्पत्ती सांगायची झाली तर स्तूयते अनेन इति स्तोत्रम, की ज्याच्याद्वारे स्तुती केली जाते असं काव्य म्हणजे स्तोत्र. आणि स्तोत्रामध्ये प्रामुख्याने आपल्या आवडत्या देवतेची स्तुती केलेली असते. ही स्तुती करताना देवतेच्या पराक्रम कृत्यांचं अप्रतिम वर्णन असतं किंवा देवतेच्या आश्चर्यकारक रूपाचं वर्णन केलेलं असतं. नखशिखांत वर्णन केलेलं असतं, म्हणजे अगदी पायापासून ते मस्तकापर्यंत प्रत्येक अवयवाचं आणि अलंकारांचं, शस्त्रांचं असं वर्णन स्तोत्रामध्ये केलेलं असतं, की जणू ते शब्दचित्रच असतं, की त्या शब्दातनं साधक जो स्तोत्र म्हणतोय त्याच्या डोळ्यासमोर साक्षात देवतेची मूर्तीच उभी राहील इतकं सुंदर वर्णन.
0: आणि तो त्या देवतेला आळवतो, म्हणजे त्या स्तोत्रांमधून तो आळवतो. पण मला थोडासा संस्कृतच्या स्तोत्रांचा रचनेचा इतिहास किंवा इतिहासाबद्दल सांगा ना स्तोत्रांचा.
1: निश्चितच. मनुष्याचं मन ही अद्भुत निर्मिती आहे. म्हणजे एकीकडे मनात खूप उत्साहवर्धक अशा भावना असतात, पण कधीतरी नकारात्मक भावना निर्माण होतात. पण त्याचबरोबर करुणा, प्रेम, वात्सल्य, सहनशीलता, आणि अत्यंत कळकळ मनामध्ये असते, व्याकुळता असते. इहलोकात आपल्याला भरपूर ऐश्वर प्राप्त झालं तरी त्या सगळ्यामध्ये कुठेतरी अपूर्णता जाणवते, मन रिक्त वाटतं, अशांत वाटतं. आणि तेव्हा उर्मी दाटून येतात आणि त्यातून देवाला जी आळवणी उत्स्फूर्तपणे केली जाते तेच स्तोत्र असं म्हणायला हरकत नाही. आणि मग ही आळवणी करताना देवाकडनं दयेची याचना केली जाते. परंतु ह्या सगळ्यामध्ये अत्यंत शुद्ध असा भाव असतो, भावना शुद्ध असतात, पावित्र्य नितांत असतं. आणि मग असा भक्त आपल्या आपल्या मनीचं सगळं गूजही देवाला सांगत असतो, ज्याला आत्मनिवेदन म्हणतात. त्याला म्हणतात की आता मी तुला शरण आलेलो आहे, तूच माझा उद्धार कर, अशी शरणागती असते. कधी भक्त देवाचा दास म्हणून असतो, कधी त्याचा देवाला तो आई मानतो, कधी हसतो, कधी रडतो, चिडतो. सगळे भाव आपल्याला या स्तोत्रामध्ये उत्प्रोत भरलेले दिसून येतात, पण ते अत्यंत शुद्ध असतात, हे फार महत्वाचं आहे.
0: आणि किती पूर्वीपासून हे आले, म्हणजे पुराणातनं आले की आणखी कुठल्या काळापासून आली आहेत ही स्तोत्र?
1: आता समग्र मानवी इतिहासातला उपलब्ध म्हणून जो प्राचीनतम ग्रंथ ऋग्वेद, तर ऋग्वेदामध्ये आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये देवतांच्या स्तुतीच आहेत, स्तुतीपर काव्यच आहेत. आणि म्हणून त्यांना खरं स्तोत्र म्हणतात येईल, परंतु त्यांना सूक्त अशी संज्ञा योजली जाते. परंतु ही सूक्त म्हणजे एका प्रकारे स्तोत्रच आहे असं आपल्याला निश्चितच म्हणता येईल. आणि त्यानंतर आपल्याला प्रामुख्याने स्तोत्रांसारख्या रचना दिसतात त्या रामायण महाभारतात दिसतात. जसं आदिकाव्य रामायणामध्ये युद्धकांड आहे, त्यात अगस्ती ऋषींनी रामाला सांगितलं की तू सूर्याची स्तुती कर, कारण राम सूर्यवंशातला होता रावणाशी युद्ध करताना. तर तेव्हा त्या रावण रामाने जी स्तुती केली आदित्याची, ती आदित्य हृदय स्तोत्र म्हणून नंतर मान्यता पावलेली आहे. महाभारतात भीष्मांनी केलेली कृष्णाची स्तुती ही भीष्मराज स्तव म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्याकडे 18 पुराणं 18 उपपुराणं आहेत. तर ही पुराण म्हणजे हजारो श्लोकांचा मोठा कोश वाङ्मयासारखंच आहे, अनेक विषय त्यात हाताळलेले. पण यामध्ये सुद्धा आपल्याला विविध स्तोत्रांसारख्या रचना दिसतात. सप्तशती तर सगळ्यांना माहीतच आहे, मार्तंडेय पुराणाचा जो भाग आहे, तर त्यामध्येही देवीची कितीतरी स्तोत्र, चंडिका स्तोत्र आहे. तर अशी स्तोत्र आपल्याला दिसतात. आणि म्हणून पुराणांमध्ये पण आपल्याला स्तोत्रांचा आढळ दिसतो. महाकाव्य पंचमहाकाव्य संस्कृतमध्ये प्रसिद्ध आहेत, तर त्यामध्येही शिवस्तुती आहे किरातार्जुनीय नावाच्या काव्यात. शिशुपाल वधात श्रीकृष्ण स्तवन आहे. ह्या सुद्धा स्तोत्रासारख्या रचना आहे, मात्र यांना स्वतंत्र स्तोत्र म्हणून यांची गणना होत नाही. तर ती महाकाव्याचा भाग, पुराणाचा भाग, महाभारताचा भाग म्हणून ओळखली जाते.
0: परंतु मौखिक परंपरेने आलीत का?
1: हो, सुरुवातीला तरी ही मौखिक परंपरेने आली. मग जेव्हा हस्तलिखितांची म्हणजे परंपरा सुरू झाली तेव्हा कुठेतरी ती हस्तलिखितांमध्ये, म्हणजे महाभारताचं हस्तलिखित झालं तर त्याच्यामध्ये आपोआपच भीष्मराजस्तव हे आलंच. आणि मग नंतर जेव्हा त्याला स्तोत्र म्हणून त्याची गणना व्हायला लागली तेव्हा मग आताच्या काळात पुस्तक छापणं सोपं आहे, त्यामुळे मग त्याच्या छोट्या छापीला प्रती, म्हणजे आदित्य हृदय स्तोत्र आता स्वतंत्र छोटी त्याची प्रत आपल्याला मिळते. संपूर्ण रामायण त्यासाठी पाहायला लागत नाही.
0: होय, आणि शंकराचार्यांनी पण स्तोत्र लिहिली असं ऐकलं.
1: हो, आता असं झालं की अशा रीतीने कुठल्या तरी मोठ्या काव्याचा भाग म्हणून ही स्तोत्र आपल्याला आढळत होती. परंतु नंतर मात्र बाणभट्ट नावाचा एक मोठा कवी झाला आणि त्यांनी चंडी शतक नावाचं स्तोत्र लिहिलेलं आहे. त्याच काळात मयूर नावाचा कवी झाला, त्यांनी सूर्य शतक नावाचं स्तोत्र लिहिलंय. साधारण हा 7व्या 8व्या शतकाचा काळ आहे आणि तेव्हाच शंकराचार्यांचा उदय झालेला दिसतो. आणि त्यांनी जवळजवळ 66 स्तोत्र लिहिली की ज्यामध्ये विविध विषय आणि स्तोत्रांचे प्रकार हाताळलेले आपल्याला दिसतात. म्हणजे आशयदृष्ट्या बघितलं हा तर काही स्तोत्र ही देवतांची स्तुती करणारी आहेत, काही देवतेच्या पूजेची पूजेचं वर्णन करणारी आहेत, म्हणजे मानस पूजा म्हणतात ना त्या प्रकारची काही स्तोत्र आहेत. काही स्तोत्र मनुष्याने कसं आदर्श पद्धतीने वागावं की जेणेकरून त्याचा उद्धार होईल याविषयी उपदेश करणारी आहेत. काही स्तोत्र तत्वज्ञान शिकवणारी आहेत, काही मनात वैराग्य निर्माण करणारी आहेत. तर असा आशयदृष्ट्या विविध प्रकारची स्तोत्र आचार्यांनी लिहिली. आणि रचनेच्या दृष्टीने बघायला गेलं तर काही पंचक आहेत, काही 6 श्लोकांची
0: त्याची लांबी वेगवेगळी असू शकते. 5 ह्याचं 5 कपलेट्सचं किंवा 10 ओळींचं किंवा 15 ओळींचं असं पण असू शकतं ना.
1: हो हो, म्हणजे ओळी म्हणण्यापेक्षा श्लोक, की 5 श्लोक ज्याच्यात आहे त्याला पंचक म्हणतात, 8 श्लोक असेल तर अष्टक म्हणतात, दशश्लोकी असते म्हणजे त्यात 10 श्लोक आहेत, किंवा शतश्लोकी असते म्हणजे 100 श्लोक आहेत. तर अशा प्रकारे स्तोत्रांमधल्या श्लोकांची संख्या विविध असू शकते, त्यात वैविध्य असू शकतं. परंतु हा अष्टक ही विशेष प्रसिद्ध आहेत असं आपल्याला दिसतं, किंवा पंचक प्रसिद्ध आहेत असं आपल्याला दिसतं.
0: पण त्याचा शेवट हा काही वैशिष्ट्यपूर्ण असतो का, की म्हणजे तिथे ते स्तोत्र संपत?
1: हो, म्हणजे स्तोत्र ज्याला स्फुरलं ना त्याला ते सहज स्फुरत, बरोबर आहे. परंतु इतर भक्तांनी स्तोत्र म्हणायचं झालं तर त्या स्तोत्रात म्हटल्यामुळे काय फल मिळणार याविषयी उत्कंठा असते, आणि म्हणून स्तोत्राचा शेवटचा श्लोक हा फलश्रुतीचा असतो असं आपल्याला दिसून येतं, की हे स्तोत्र तुम्ही म्हटलं तर काय फल मिळेल हे सांगितलेलं असतं स्तोत्राच्या शेवटच्या श्लोकात. त्यामुळे पंचक असेल तर 5 श्लोक आणि 6वा श्लोक हा फलश्रुतीचा असतो.
0: एखादा छोटासा शंकराचार्यांचं स्तोत्र सांगा ना.
1: शंकराचार्यांच्या स्तोत्रातलं प्रसिद्ध स्तोत्र आहे ते म्हणजे शिव पंचाक्षर स्तोत्र. आता ह्या स्तोत्राचं वैशिष्ट्य असं की शिव हा पहिल्या शब्दावरून कळतं की हे शिवाचं स्तोत्र आहे, आणि पंचाक्षर म्हणजे ह्यात 5 अक्षरी जो मंत्र आहे नम शिवाय, तर तो ह्या स्तोत्रात 5ही श्लोकांमध्ये बोवलेला आपल्याला दिसून येतो. या स्तोत्राचा जे ध्रुवपद आहे त्याचा शेवट नम शिवाय या मंत्राने होतो, म्हणून याला शिव पंचाक्षर स्तोत्र असं या नावाने हे स्तोत्र प्रसिद्ध आहे.
0: म्हणजे ओम नमो शिवाय आपण शंकराची जसं मंत्र म्हणतो किंवा त्याला आळवणी करतो, त्यांनी त्याचा शेवट होतो आणि 5 श्लोकांचा म्हणून पंचक.
1: हा, म्हणून ते 5 श्लोक आहेत म्हणून पंचक, आणि 5 अक्षरांचा मंत्र बोललेला आहे म्हणून पंचाक्षर. उदाहरण झालं तर पहिला श्लोक आपण बघूया. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नम शिवाय. आता या नम शिवाय म्हटलं पहिला अक्षर न आहे ना, तर म्हणून शेवटच्या ओळीत तस्मै न काराय नम शिवाय असं म्हटलंय. दुसऱ्या श्लोकाच्या शेवटी तस्मै म काराय, कारण न म दुसरं अक्षर म येत. तिसऱ्या श्लोकाच्या शेवटी तस्मै शिकाराय नम शिवाय. तर अशी या स्तोत्राची सुंदर रचना आहे आणि खूप सोप्या भाषेत लिहिलेलं हे स्तोत्र आहे.
0: अरे वा, फारच छान, म्हणजे खूप चांगली माहिती सांगितली तुम्ही. आणि ही स्तोत्र आपल्याला आजही उपलब्ध आहेत ना?
1: अगदी, आजही ती उपलब्ध आहे. विविध प्रकाशनांनी ती मुद्रित केलेली आहे आणि ती भाषांतरासहित अनुवादासहितही उपलब्ध आहे, तर त्याचा आस्वाद जरूर घ्यायला हवा. अतिशय आनंददायी अशी ती आहे. म्हणजे असं म्हणू शकतो की आचार्य फार मोठे तत्वज्ञ होते, पण ते अप्रतिम असे कवी पण होते, आणि म्हणून त्यांच्या स्तोत्रात महामहोपाध्याय गोस्वामी म्हणतात की कवित्व रसिकत्व आणि परतत्व ही तीनही आहेत. जे काव्य गुण ओतप्रोत भरलेले आहेत त्याच्यात रस आहे, शांत रस आहे, भक्ती रस आहे, आणि करुणा रस आहे काही ठिकाणी, आणि परतत्व म्हणजे साक्षात ईश्वरी स्पर्श या शब्दांना झालेला आहे असं ते म्हणतात.
0: अरे वा, म्हणजे आपण स्तोत्राच्या माध्यमातून ईश्वराशी स्वतःला जोडून घेऊ शकतो, त्याच्या चरणी लीन होऊ शकतो. हे सगळं खूप छान माहिती सांगितली तुम्ही, तुमचे खरंच खूप धन्यवाद. आणि परत आणखी एक मुलाखत घेऊया, आणि संस्कृत बद्दल आणखी काय काय आहेत तुमच्या जवळ खूप माहिती आहे त्यातल्या काही गोष्टी जाणून घेऊया. नमस्कार वैशालीताई.
1: नमस्कार सुषमाताई, धन्यवाद.
0: आणि श्रोत्यांना नक्की तुमच्यातर्फे सांगा की श्लोक सगळ्यांनी संस्कृत स्तोत्राचं पठन करा, वाचन करा.
1: अगदी
0: हा, आणि काही
1: आनंददायी आणि सकारात्मक आपल्याला करणार असं हे साहित्य.
0: अगदी, आणि काही आडलं तर तुमच्याकडे जरूर जा, तुम्ही देतात सगळ्यांना मार्गदर्शन. नमस्कार श्रोते हो, आज आपण ऐकलं वैशालीताई यांना. आणि त्यांनी स्तोत्रांबद्दल खूप छान माहिती सांगितली. पुन्हा भेटूया याच वेळी याच वारी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोते हो. मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, मी आज तुमच्याशी बोलणार आहे ते नीलची शाळा या विषयावर. सकाळी सकाळी आपल्याला मोठं छान दृश्य दिसतं की छोटी छोटी मुलं शाळेचा गणवेश घालून आपल्या शाळेत जात आहेत. कोणी बसमधून जातात तर कोणी रिक्षातून, काहींना त्यांचे पालक शाळेत पोहोचवून देतात. नवीन ड्रेस, नवीन शूज, पाण्याची बाटली, नवीन पुस्तकं, वह्या, सारं काही नवीन असतं. पालकसुद्धा मोठ्या हौसेनं या सगळ्या गोष्टी मुलांना घेऊन देतात. उद्देश एकच असतो की आपला मुलगा किंवा मुलगी चांगली शिकावी. त्यासाठी शाळेची भरमसाट फी भरायची सुद्धा पालकांची तयारी असते. पण मंडळी, एवढं सगळं होऊनसुद्धा ज्याला किंवा जिला शाळेत जायचं ती आनंदानं शाळेत जायला तयार होते का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या प्रश्नाचं उत्तर तसं नकारार्थी आहे. कधी मुलांना धाक दाखवून, कधी समजावून, तर कधी एखाद्या गोष्टीची लालूच दाखवून आपण शाळेमध्ये पाठवतो. पण नुकतंच माझ्या वाचनात एक असं पुस्तक आलं की त्या पुस्तकानं शिक्षणाबद्दलच्या आणि शाळेबद्दलच्या माझ्या कल्पनांना तडा गेला. त्या पुस्तकाचं नाव आहे नीलची शाळा. अत्यंत आगळं वेगळं असं हे पुस्तक आणि तशीच आगळी वेगळी नीलची शाळा. या शाळेत त्यानं पारंपरिक शिक्षणाची पद्धतच बदलून टाकली. या शाळेत मुलं निर्भय मनानं शिकतील आणि खेळतील असं वातावरण त्यानं निर्माण केलं. त्या काळात शिक्षण पद्धतीला माहिती नसलेलं स्वातंत्र्य त्यानं या मुलांना दिलं. आपल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यात नुसतंच ज्ञान किंवा माहिती कोंबण्याऐवजी मुलांमध्ये सर्जनशीलता वाढीला लावली. मुलांना घोकंपट्टी करायला त्यानं बंद केलं आणि त्यांच्या कल्पकतेला चालना दिली. युद्ध, स्त्रीचं समाजातलं स्थान, शाळेचा हेतू या आणि अशा कितीतरी विषयांबद्दल नीलनं मुलांना विचार करायला प्रवृत्त केलं, प्रश्न विचारायला प्रवृत्त केलं. मंडळी, एक साधारण 50-60 वर्षापूर्वीच्या काळामध्ये मुख्याध्यापक म्हणजे हातात छडी किंवा चांबडी पट्टा घेऊन मुलांना कठोर शिक्षा करणारा माणूस अशी त्याची प्रतिमा होती. पण नीलनं बरोबर याचे उलट वर्तन केलं. मुलांना मारण्याचा कातडी पट्टा त्यानं शेकोटीत फेकून दिला आणि आपण मुलांच्या बाजूनं असल्याचं जाहीर केलं. त्याच्या प्रसिद्ध शाळेचं नाव आहे समर हिल. शिक्षकाचं सर्वात महत्त्वाचं कर्तव्य म्हणजे मुलांच्या हृदयातल्या प्रेमाला आवाहन करणं हे आहे. आणि शिक्षकानं मुलांवर निरपेक्ष प्रेम केलं तरच हे साधता येईल या गोष्टीवर त्याची दृढ श्रद्धा होती. मुलांना पाकळी पाकळीनं फुलण्याचं स्वातंत्र्य द्यायचं आणि आपण ती कशी फुलतात हे बघायचं. त्यांच्या मनातली गरज ओळखून त्याची पूर्तता करायची. शाळेत विचारले जाणारे प्रश्न फक्त मुलांकडूनच येतील या निर्णयाला तो आला होता. त्याची ही पद्धत त्या काळातल्या अनेक प्रतिथयश शाळांना मान्य नव्हती, पण तो आपल्या मतांवर आणि विचारांवर ठाम होता. म्हणूनच त्यानं जिथं आपल्याला स्वतंत्रपणे काम करता येईल अशी शाळा सुरू केली. समर हिल ही ती वैशिष्ट्यपूर्ण शाळा. ज्या शाळांना आपली मुलं त्रासदायक, समस्याग्रस्त, आळशी, मंद, समाजकंटक वाटतात अशा शाळांनी आपली मुलं माझ्या शाळेत पाठवावी असं आवाहन नीलनं केलं. मुलांच्या सुप्त इच्छा आणि गरजा समजून घेताना पालक अयशस्वी ठरतात असं त्याचं मत होतं. मोठं होताना मुलांना
त्यांची मूल्य विकसित करण्याची संधी न देता पालकांनी आपली मूल्य या मुलांवर लादली आहेत असं त्याला वाटायचं. चोरी करणारी, खोटं बोलणारी, गादीत शू करणारी, मनस्वी तापट किंवा स्वप्नांच्या दुनियेत रमणारी मुलं त्यांना आपल्या शाळेत घेतली. या मुलांना शिकवताना मुलांच्या दोषामागील कारण पालक आहेत असं त्याला आढळून आलं. पालकांची आग्रही वृत्ती, अधिकाराचा अनिर्बंध वापर, धाकदपटशा यामुळे मुलांच्या मनात भीती निर्माण होत होती आणि मुलांमधील समस्यांचं कारण अशा रीतीनं त्यांचे पालकच बनले होते. नीलची वागणूक मात्र अगदी याउलट होती. त्यानं आपल्या प्रेमळ वागण्यातून मुलांना विश्वास दिला, प्रेम दिलं, आपला मनापासून स्वीकार झाला आहे अशी भावना त्यामुळे मुलांच्या मनात निर्माण झाली. आपल्याला कशाची भीती वाटते हे त्यानं मुलांना बोलू दिलं, त्यांच्यातल्या आक्रमकतेला वाव दिला, मुलांना स्वप्नरंजन करण्याची परवानगी दिली आणि त्यामुळे त्यांचा भावनिक कोंडमारा दूर झाला. मुलांच्या मनावरील दडपण कमी होऊन त्यांचा उत्साह वाढला. याशिवाय एकमेकांना सांभाळून घेणं, समजून घेणं किती महत्त्वाचं असतं याचा अनुभवही त्यांना मिळाला. नील म्हणतो, मुलांवर मनापासून प्रेम करा, त्यांना स्वातंत्र्य द्या आणि मग बघा ती कशी फुलतात. ते सगळ्या गुन्हेगारीच्या, द्वेषाच्या आणि युद्धाच्या मुळाशी मुलांचं दबलेलं बाल्य आणि असमाधान आहे. या तत्वज्ञानावर नीलचा गाढा विश्वास होता. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, तर स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी हे उदाहरणांमधून दाखवून देणारी शाळा समर हिल आज एक जागतिक पर्यटन केंद्र बनली आहे. या अद्भुतरम्य शाळेची तितकीच मनोवेधक सफर ही नीलची शाळा हे पुस्तक आपल्याला घडवून आणतं. या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद केला आहे हेमलता होनवाड आणि सुजाता देशमुख यांनी. पालक आणि शिक्षकांनी हे पुस्तक अवश्य वाचावं असं आहे. तर मंडळी, हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हालाही नक्कीच उत्सुकता वाटली असेल की कशी आहे ही नीलची शाळा, आपणही अधिक जाणून घ्यावं त्या शाळेबद्दल. तर त्यासाठी मी तुम्हाला विनंती करीन की आपणही नीलची शाळा हे पुस्तक अवश्य वाचा आणि मग आपल्या प्रचलित पारंपरिक असलेल्या शाळेबद्दलच्या, शिक्षणाबद्दलच्या कल्पना दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. एक नवीन दृष्टी आपल्याला त्यातून मिळेल. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच कार्यक्रमामध्ये, याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.